0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 22 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सुख त्यागात आहे भोगात नाही. अमुक हवं असं वाटलं आणि ते मिळालं नाही म्हणजे दुःख होतं. अमुक हवं असं वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवेल त्यात समाधान मानावं. याचंच नाव वैराग्य. आपण विषयात बुडतो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार. विषयाची आस धरणं म्हणजे त्याचा दास होण्यासारखं आहे. मनुष्य सुखाकरता धडपड करतो आणि शेवटी दुःखमय अशा विषयाची आशा करतो. सुख हे त्यागात आहे भोगात नाही हे पुष्कळांना पटतच नाही. परिसाला लोखंड लागलं म्हणजे त्याचं सोनं होतं, पण रुपयाचं काही सोनं होत नाही. तसं आपण दिनाहून दीन म्हणजे अभिमानरहित झालं पाहिजे, आणि असं झालं म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे आणि ती नित्य भाकावी. एखाद्या गोष्टीनं आपलं मन अस्वस्थ होतं ते का बरं? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ आहे, हे मिथ्या आहे असं जाणून ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा. सुख समाधान सत्यात असतं, मिथ्यात नसतं. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झालं नाही. मग विषय मिथ्या आहेत याची भगवंतानं तुम्हाला प्रचिती नाही का दिली? तरीसुद्धा तुम्ही या विषयातच प्रपंच कसा सुधारेल असं मला विचारता. आता याला काय म्हणावं? जे दुःखमयच आहे त्यात सुख मिळणार कुठून? हे पा, दोन लहान मुली भातुकली खेळल्या. जी मुलगी गरीब होती तिनं पोळ्या आणि गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिनं मात्र श्रीखंड आणि वासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरायला उपयोगी नाही तितकंच दुसरीचं श्रीखंडही उपयोगाचं नाही. तसं प्रपंचाचं खरेपण आहे. प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुलं यांची गरज आहेच असं नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो. म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो. दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची आहे. 5 जण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणं कसं शक्य आहे? प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज आहे. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायला नको. अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीत राम नाही. काही नसताना वृत्तीचं समाधान टिकलं पाहिजे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या

कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 173, दशक 13, समास पहिला, आत्मानात्म विवेक नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। जिथे विद्या आहे कुविद्या आहे दोन्हीकडे आनंदाचं वावडं आहे, तिथेही सगळीकडे तोच आत्मा आहे। तो दिसतो, बसतो, चालतो, धावतो, डोलतो, तोलतो, शौर्य जाहीर करतो, तो आत्मा असतो। पोथी वाचतो, अर्थ सांगतो, टाळ धरतो, गाऊ लागतो, वादविवाद करतो, तो आत्मा। देहात आत्मा नसेल तर ते प्रेतच आहे। देहाच्या संगतीने आत्मा सगळं काही करत असतो। देह आणि आत्मा एकाशिवाय एक काहीही न करता वाया जातात, म्हणून देहाच्या योगानेच हा उपाय केला जातो। देह अनित्य, आत्मा अनित्य आहे हाच विवेक आहे, आणि हा विवेक करण्याचं काम फार सूक्ष्म आहे। कार्य म्हटलं की ते सूक्ष्म देहाकडूनच होत असतं। स्थूल देह सूक्ष्म देहाकडून होणाऱ्या आज्ञा फक्त पाळत असतात। पिंडामध्ये देह धारण करणारा जीव असतो आणि ब्रह्मांडामध्ये देह धारण करणारा असतो, त्याला शिव म्हणतात। विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूल प्रकृती हे सगळे चार देव ईश्वराच्या अधीन आहेत। त्रिगुणाच्या पलीकडचा जो ईश्वर, तो अर्धनारी नटेश्वर असून सगळ्या सृष्टीचा विस्तार तिथून झालेला आहे। विचार केला असता तिथे स्त्री पुरुष नाहीत। चंचल रूपाने सगळं प्रत्ययाला येते, मुळापासून शेवटपर्यंत, ब्रह्म्यापासून तर मुंगीपर्यंत नित्य अनित्य विवेक चतुराने जाणावा। जितकं जड तितकं अनित्य, जितकं सूक्ष्म तितकं नित्य, याच्यामध्ये नित्यानित्य पुढे सांगितलं आहे। स्थूल सूक्ष्म ओलांडलं, कारण महाकारण सोडलं, विवेकाने विराट आणि हिरण्यगर्भ यांचं खंडन केलं, अव्याकृत मूळ प्रकृती तिथे जाऊन बसली, तिथे वृत्ती जाऊन बसली, ती वृत्ती निवृत्त होण्यासाठी निरूपण ऐका, असं समर्थ सांगत आहेत। आत्मानात्म विवेक सांगितला, चंचल आत्मा प्रत्ययाला आला, पुढच्या समासामध्ये सारासार विचार सांगत आहे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्म विवेक नाम समास प्रथम समार समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 12, समास दुसरा, सारासार निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। हे संपूर्ण जगदंबर वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये सार कोणतं आणि असार कोणतं ते विवेकाने ओळखावं, त्यासाठी सारासार विचार ऐका। दिसेल ते आणि नसेल ते, येईल ते जाईल ते, असत आहे, असेल तेच सार। मागे आत्मानात्म विवेक सांगितला, अनात्मा ओळखून घेतला, आत्मा जाणता झाल्यावर मूळचा मूळ तंतू असं त्याला म्हणतात। मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती राहिली ती निवृत्त झाली पाहिजे, असा विचार श्रोत्यांनी करावा। नित्य अनित्य विवेक केला, नित्य असलेला आत्मा निवडला, निवृत्तीरूप निराकार हेतू उरला। सारासार विचार करता हेतू म्हणजे चंचल, निर्गुण म्हणजे निश्चल, चंचल होतं आणि नष्ट होतं, म्हणून निश्चल महत्त्वाचं। ज्ञान आणि उपासना दोन्ही एकच आहेत, उपासनेसाठी लोकांचा उद्धार केला पाहिजे। द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्य सत्ता, ज्ञान म्हणजेच तत्वता देवच। त्या ज्ञानाचं विज्ञान होतं, अनेक मतं शोधून पहा। चंचल सगळं नष्ट होतं, नाशवंत नष्ट होईल, होय नका असा मनामध्ये तर्क केला जातो। पण असं म्हणणारा पुरुष हा सहसा ज्ञानाचा अधिकारी असतोच असं नाही। नित्य निश्चय केला, संदेह निघूनच गेला नाही तर तो मृगजळामध्ये वाहवत गेला असं जाणवं। ज्याला क्षयच नाही तो अक्षय, व्यापकपणे सर्वांच्या ठाई वास करतो, तिथे काही हेतू किंवा संदेह नसतो, तो निर्विकार असतो। जे उदंड, घनदाट, आद्य, मध्य, शेवट, अचल अडवतो, आकाशासारखं जे घनदाट असतं, जिथे काही जन्मालाच नाही असं सदोदित निरंजन असतं, चर्मचक्षू, ज्ञानचक्षू, ज्ञानचक्षू हा सगळा पूर्वपक्ष आहे, निरर्थक आहे। जे निर्गुण आहे ते लक्ष आहे। संग त्याग केल्याशिवाय परब्रह्म होणार नाही। संगत्याग म्हणजे आपल्या संघाचा, म्हणजे मीपणाचा त्याग करून, म्हणजे जिथे सगळे स्फुरण आदी सर्व वाणी नष्ट होतात अशा मौन स्थितीला तो पोहोचतो।
अशा प्रकारची माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकूया पुढील भागात. जय

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

आणि उणे का पुरे जे जे काही अजरे तया जेनी आविष्कारे कुंथो लागे डोईये ठेविले नि भोजे

आधी माझा आज घरी दंपत्ती माझी आचर ती रीती कोण आहे असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. याप्रमाणे अभिमानाचं स्वरूप असतं. तो अभिमानी पुरुष आत्मकेंद्रित असतो. स्वतः व्यतिरिक्त इतर कुणालाही तो मानित नाही, जुमानित नाही. सुजन हो, असुरी प्रकृतीची जी सहा लक्षणं श्रीमद भगवत गीतेच्या 16 अध्यायामध्ये सांगितलेली आहेत त्यामध्ये अभिमान हे तिसरं लक्षण आहे. या लक्षणावरील श्री ज्ञानदेवांचं विस्तृत व्याख्यान मननीय आहे. अभिमानी पुरुष वेद ईश्वर इत्यादिकांविषयी कसा द्वेषी असतो याविषयी माऊली म्हणते, आणि जगावेदी विश्वासू विश्वासी पूज्य ईशू जगी एक तेजसू

सुजनः अहंकारा कि मग बल दर्प काम क्रोध परिग्रहादी त्याची प्रभावळ तिथे गोळा होतेच. या सर्वांचा आश्रय करणारे मत्सरी द्वेषी आपल्या आणि इतरांच्या देहामध्ये असणाऱ्या माझा म्हणजे श्रीहरीचा द्वेष करतात, असं गीतेच्या 16व्या अध्यायामधील 18व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. अहंकारापासूनच मनबुद्धी चित्तादिकांची निर्मिती होते आणि अभिमानाबरोबरच त्यांचाही व्यवहार होतो. म्हणजे अभिमान ज्याला विषय करेल त्यालाच मन बुद्धी चित्त हे विषय करतात. हा अभिमान भगवत विमुख असतो. याच अभिमानाला जर विद्वत्तेची जोड मिळाली तर तो अभिमान अधिक वृद्धिंगत होऊन अतिशय बाधक होतो. तो भगवत भक्तीचा अत्यंत विरोधक असतो. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, आम्ही ज्ञाते हे मानून दृढ ज्ञाना

अभिमान हिसा वैरी आन नाही संसारी तो हा ज्ञानाभिमान करी घाली दुलतरी सज्ञाना असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. तर तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा असं संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. अभिमानानं श्री परमात्मा कसा दूर राहतो या विषयाचं विस्तृत व्याख्यान संत ज्ञानदेवांनी 9व्या अध्यायामधील 25व्या श्लोकावर केलेलं आहे. ते महत्वाचं आहे. त्या ओव्यांचा भावार्थ इथे देत आहोत. भगवान श्री कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जो जाणीवेचा अहंकार बाळगतो त्याला काही कळत नाही. माझ्या पुढं जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा कमीपणा आहे. मी कृतार्थ झालो असं जो समजतो तो काहीच झाला नाही. अथवा अर्जुना, यज्ञदान किंवा तप यांच्या योगानं मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कुणाचा गर्व असेल, अहंकार असेल, तर त्या साधनांना माझ्याजवळ गवताच्या काडी इतकी देखील किंमत नाही. भास घ्या अर्जुना, विचार कर, ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदापेक्षा कुणी श्रेष्ठ आहे काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडांनी बोलणारा कुणी आहे काय? अरे, तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो. दुसरा, जो वेद तो परमात्मा असा नाही नाही म्हणत फिरतो. नेती नेती शब्द नाही अनुमाना. सनक सनातन सनंदन सनत कुमार हे सनकादिकांसारखे ऋषी देखील माझ्याकरता वेडेपिसे झाले. तपस्व्यांची निवड करू केलं तर असा कोण तपस्वी आहे कि जो महादेवाच्या पंक्तीला बसवता येईल? तो शिव देखील अभिमान टाकून माझं चरणोदक मस्तकावर धारण करीत आहे. अथवा ऐश्वर्यानं लक्ष्मीच्या बरोबरीच जगात कोण आहे? पण त्या लक्ष्मीचीही माझ्या इथं किंमत नाही. ती लक्ष्मी जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्य अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली त्यावेळी ती माझे पाय धुवायच्या भाग्याला पात्र झाली. एवढ्या करता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केल्याचा विद्वत्तेचा भुंज असेल तर तो टाकून जसं काही आपण काही शिकलोच नाही अशी नम्रतेची वृत्ती ठेवावी. ज्याचे अंगी नम्रता त्याने कोंडिले अनंत अशा प्रकारचा लहानपणा घेऊन जगात राहावं म्हणजे मग माझं सान्निध्य प्राप्त होतं. अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशामध्ये चंद्र सुद्धा लोप पावतो. त्या सूर्यापुढं काजव्यांनी आपल्या अल्प प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा रे? लक्ष्मीचा मोठेपणा जिथे चालत नाही, शंभूचं तप देखील जिथं पुरं पडत नाही, त्या माझ्या ठिकाणी या सामान्याच्या गळांचा प्रवेश कसा होईल? म्हणून परमात्मा स्वरूपावरून आपल्या शरीराची कुरवंडी करावी. घालीन लोटांगण वन्यन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे अशी विनम्रता अंगी धारण करावी. आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचं निंबलवण करावं. त्याचप्रमाणे संप

सूर्यनहो, आता या अभिमानाचा त्याग कसा होऊ शकेल? याच्या त्यागाकरता जे जे साधन करावं त्या त्या साधनाचा एक अभिमान वाढतो. तप करोनी तीर्थाटन वाढविला अभिमान, वाटिले जे धन केली अहंता जतन, असं संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. भगवान श्री कृष्ण भक्तराज उद्धवाला सांगतात, अभिमान सांडिता न संडे हे जी

मग हा अभिमान जाण्यासाठी अहंकार जाण्यासाठी काय करावं ते पुढं नाथ महाराज सांगतात. तत्काळ जावया देहाभिमान अखंड माझे नाम स्मरण गीत नृत्य हरि कीर्तन सर्वाभूती समान मदभावो. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. किंवा देहाचे माथा ठेविली होती अहंता ते देह मिथ्यात्व पावता समूळ अहंता पळाली. असं सातव्या अध्यायामधील 265 ओवीमध्ये म्हटलेलं आहे. जरी अहंकार हा भक्तीला प्रतिबंध करतो असं प्रारंभी म्हटलं आहे तरी विवेकानं तो अहंकार हळूहळू हळूहळू दूर होतो आणि मनामध्ये भक्तिभाव वृद्धिंगत होतो.

सुजन हो, अभिमानाप्रमाणे दंभाचाही त्याग करावा असं या भक्तीसूत्रामध्ये नारद महर्षी सांगतात. दंभ हे असुरी प्रकृतीचं प्रथम लक्षण गीतेच्या 16 अध्यायामध्ये 4 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्या दंभ या पदावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक दृष्टांत देऊन व्याख्यान केलं आहे. आपण केलेलं जे धर्माचरण आहे त्याचा फार गाजावाजा प्रसिद्धी करणं याला दंभ असं म्हणतात. ते कसं बाधक आहे याविषयी संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते, आपली माता ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहे, परंतु लोकात ती उघड केली असता ती अधोगतीला नेण्याला कारण होते. अथवा गुरुनं उपदेशिलेली ब्रह्मविद्या ही इष्टफल देणारी आहे खरी, परंतु ती चव्हाट्यावर प्रसिद्ध केली असताना अकल्याणाला कारणीभूत होते. आपण स्वतः महापुरात बुडत असताना जी नाव आपल्याला त्वरित काढून पलीकडच्या काढाला पोहोचवते ती नावच आपण डोक्यावरून बांधली असताना आपणाला बुडवते. अर्जुना, जगण्याला कारण जे अन्न ते खात असताना वर्णन करून पचन शक्तीपेक्षा अधिक खाल्लं असताना अजीर्णामुळं ते अन्नच विषासारखं मारक होतं. त्याप्रमाणे इह पर लोकी साह्य करणारा यथा कथंचित आचरीला गेलेला जो धर्म तो प्रसिद्ध केला असताना पातकाला कारण होतो, म्हणजे तो धर्मच अधर्म होतो, तोच दंभ होय, असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर हृदय हो आज इथे थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आज सोमवार. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले श्रोतेहो, रूपरेषांचा सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी भक्ती संगीत. दुपारी 1:30 दुग्धामृत हा कार्यक्रम संवाद साधलाय डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते नाना खैरनार. दुपारी 3:00 माझी कविता हा कार्यक्रम. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. आज संध्याकाळी आपण इकडे राहत कार्यक्रम न्याय संवाद हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात 4:30. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज सोमवार 22 जून 2024. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. मंडळी, आजच्याच दिवशी 1757 साली प्लासीची लढाई सुरू झाली. 1940 साली आजच्याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. 1896 साली आजच्याच दिवशी नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांचा जन्म झाला. महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत आणि तत्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विष्णू भिकाजी तथा व्ही भी कोलते यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला 1908 साली. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मानवी जीवनामध्ये रंगांचं आणि फुलांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणूनच या बाबीमधून शेतकरी बंधू विशेषतः फुलशेतीतून पैसा करू शकतात. त्या अनुषंगानं नवीन फुलझाडाकडं वळावं लागणं ही काळाची गरज आहे. त्यामध्ये गॅलेरिडिया हे एक महत्त्वाचं फुलपीक. तर या गॅलेरिडियाच्या लागवडीची मूलभूत संकल्पना किंवा मूलभूत तंत्रज्ञान या संदर्भामध्ये आज आपण थोडं जाणून घेणार आहोत. गॅलेरिडिया या फुलास गलांडा किंवा गलांड्या या नावानं सुद्धा ओळखलं जातं. या फुलाचा उपयोग जो आहे प्रामुख्यानं हार तुरळ गुच्छ तयार करणं, फुलदाणीसाठी, सजावटीसाठी किंवा कट फ्लॉवर म्हणून सुद्धा केला जातो. हे जे गॅलेरिडिया नावाचं फुलपीक आहे हे बाजारामध्ये वर्षभर मागणी टिकून असणारं पीक आहे आणि या फुलाची लागवड ही सर्व प्रकारच्या प्रदेशात होऊ शकते. शेवंतीच्या फुलांना पर्याय म्हणून गॅलेरिडियाकडे पाहिलं जातं. हलक्या ते मध्यम जमिनीत हे फुलझाड अत्यंत चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतं. या पिकाला मध्यम पोयट्याची आणि सामू 5 ते 8 पर्यंत असलेली जमीन जर निवडली तर ती अतिशय योग्य ठरते. अत्यंत भारी आणि जिच्यामध्ये पाण्याचा निचरा होत नाही अशी जमीन या पिकास लागवडीसाठी आपण टाळली पाहिजे. या पिकाचं जे आहे गॅलेरिडियाचं जे अभिवृद्धी आहे किंवा लागवड ज्याला म्हणतो आपण, ती बियापासून रोपं तयार करून केली पाहिजे. आणि रोपं तयार करण्याकरता साधारणतः 5 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे आपण तयार करून घ्यायला पाहिजे. साधारणतः 1 हेक्टर लागवडीसाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे जर विचार केला तर 100 ते 150 ग्रॅम बियाणं याच्याकरता पुरेसं असतं. बी गादीवाफ्यावर ओळीत 1 ते 1.5 सेंटीमीटर खोल पेरलं पाहिजे आणि 2 ओळीतलं अंतर 10 सेंटीमीटर ठेवलं पाहिजे. साधारणतः 45 दिवसामध्ये या गॅलेरिडियाची जी रोपं आहेत ती लागवडीयोग्य होतात आणि 4 ते 6 पानं या रोपाला आल्याच्या नंतर याची आपण पुनर्लागवड करायला पाहिजे. या गॅलेरिडियाच्या रोपांची लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबर, एप्रिल आणि ऑगस्ट या महिन्यात केल्यास वर्षभर फुलं उपलब्ध होऊ शकतात. लागवड करताना सपाट वाफे किंवा सरी वाफे पद्धतीने जर केली तर केव्हाही चांगलं. सपाट वाफे तयार करून जमीन हंगामाच्या नियोजनाप्रमाणे साधारणतः 45 बाय 60 सेंटीमीटर किंवा 45 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर याची लागवड करावी. आणि या पिकाला लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून घेतलं पाहिजे आणि माती परीक्षणाच्या आधारावरच खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि कृषी विज्ञान केंद्राकडे इथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा आहे, त्याच्यामुळे आपण गॅलेरिडियाच नव्हे तर सगळ्याच पिकाकरता मातीचा नमुना पीक नसताना शेतामध्ये घेऊन या. शास्त्रीय पद्धतीने नमुना काढून आणि तपासून घेऊन जा, म्हणजे तुम्हाला त्याच्यानुसार सगळ्याच पिकात खताचं व्यवस्थापन करता येईल. तर गॅलेरिडिया या पिकाला माती परीक्षणानुसार 55 किलो साधारणतः युरिया आणि 157 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 42 किलोमीटर ऑफ पोटॅश अशी याची शिफारस आहे प्रति हेक्टर. तर याप्रमाणे जर आपण जर खताचं व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकतं. ही झाली मूलभूत माहिती गॅलेरिडियाच्या विषयी. लागवड तंत्रज्ञाना संदर्भात अद्ययावत माहिती घेऊनच लागवड करा आणि अधिक माहिती करता कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन नंतरच लागवड करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत खरीप पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. पीक उत्पादन वाढीच्या पंचसूत्रीमध्ये पहिलं जे सूत्र आहे ते जमिनीची पूर्वमशागत, दुसरं सुधारित बियाणांचा वापर आणि हेक्टरी रोपांची योग्य संख्या राखणं, तिसरं जे सूत्र आहे ते संतुलित खत व्यवस्थापन, चौथं पाणी व्यवस्थापन आणि शेवटचं आणि पाचवं जे सूत्र आहे ते आहे पीक संरक्षण. जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये मध्यम किंवा भारी जर जमीन असेल तर त्या अशा जमिनीमध्ये 2 ते 3 वर्षात एक खोल नांगरट करणं अतिशय आवश्यक असतं आणि पहिल्या किंवा दुसऱ्या पावसानंतर जमीन भुसभुशीत होण्यासाठी वखराच्या 1 ते 2 पाळ्या देणंही अशा जमिनीमध्ये गरजेचं असतं. ह्या झाला जमिनीची पूर्वमशागत या सूत्राचा भाग. त्यानंतर दुसरं सूत्र जे आहे ते सुधारित बियाणाचा वापर आणि हेक्टरी रोपाची योग्य संख्या राखणं. यामध्ये सुधारित किंवा जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची खरेदी करून शिफारशीप्रमाणे बियाणाचा आणि योग्य अंतराचा वापर केल्यानं हेक्टरी रोपाची संख्या योग्य राखली जाते आणि अशी रोपांची वाढ उत्तमरित्या होऊन त्या पिकाचं उत्पादनही चांगलं मिळण्यास मदत होते. तिसऱ्या सूत्रामध्ये संतुलित खत व्यवस्थापन हे तिसरं सूत्र आहे. याच्यामध्ये शिफारसित रासायनिक खताच्या ज्या मात्रा आहेत हे या मात्रा पीक चांगले उगून आल्यानंतर साधारणपणे पेरणीनंतर 2 ते 3 आठवड्याने खरीप पिकास एकाच वेळी दिल्यानं या खताची उपयोग उत्पादन वाढीसाठी होतो. म्हणून आपल्याला हे संतुलित खत व्यवस्थापन करणं ही गरजेचं असतं. पाणी व्यवस्थापनामध्ये साधारणपणे खरीपामध्ये पाऊस पडत असतो परंतु कधीकधी पावसामध्ये खंडसुद्धा पडतो, तर अशा पावसाच्या खंडाच्या वेळी एखादं दुसरं पाणी जर उपलब्ध असेल तर शक्यतो ते पाणी पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत जर दिलं आपण तर आपल्या उत्पादनात 15 ते 20% वाढ होण्यास निश्चितच मदत होते. शेवटचं जे सूत्र आहे ते आहे पीक संरक्षण. वेळीच जर आपण रोग आणि किडीचं संरक्षण केलं नाही तर पीक उत्पादनात 40% घट येते. तेव्हा शिफारशीप्रमाणे पीक संरक्षण केल्यानं ही घट आपल्याला टाळता येते. त्यामुळं ही जी उत्पादन वाढीची जी पंचसूत्री आहे ती शेतकरी बंधूंनो आपल्याला ही जर आपण पंचसूत्रीचा अवलंब केला तर निश्चितच आपले हे जे खरीप हंगामात आपण जे पीक घेऊत तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या तऱ्हेचं उत्पादन मिळण्यास मदत होईल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
8: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या,
7: अटी व शर्ती लागू।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आनंद बक्षी यांचं गीत. प्रीती सागर यांनी गायलेलं हे गीत जुली या चित्रपटामधलं. संगीतकार राजेश रोशन.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात हिरा पन्ना या चित्रपटामधलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हावडा ब्रिज या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. कमाल जलालाबादी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: पार हो गई।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: आणि आशा भोसले यांच्या स्वरात गर्दिश या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार राहुल देव बर्मन।

0: लालच या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. अंजान यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.
1: गम हो तुम्हारा या मेरी खुशी, एक है दोनों बात

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वाणी जयराम आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. हे गीत आहे महासती सावित्री या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे अविनाश व्यास यांचं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मैं और एक तू या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जानू या चित्रपटामधलं मनहर उधास यांच्या आवाजात. गीतकार जैनेंद्र जैन, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत कहानी किस्मत की या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि हे गीत ऐकूया हीना या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात प्रकाश मेहरा यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दिवाने या चित्रपटामधलं.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: येसुदास, बनेश्री सेनगुप्ता आणि हेमलता यांनी गायलेलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. चित्रपट आहे दुल्हन वही जो पिया मन भाए

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: मोहम्मद रफी यांनी गायलेलं हम दोनो या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मर्द की जबान या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि S. जानकी यांच्या आवाजात.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, गॅम्बलर या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे नीरज यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात। विठ्ठल वाघ यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

हे गीत आपण ऐकलं देवकीनंदन गोपाळा या चित्रपटामधलं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे संगीतकार यशवंत देव यांचं कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मंगळसूत्र या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: आशीष अवचित भेटो निजा मिठीत अलगद मिठो निजा
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना
2: बजेटचं काय
1: आता बजेटची चिंता नाही नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या
4: नमस्कार मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
5: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची। ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात। ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर दी ग्रेटचे शिक्षक होते। तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात। परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र। इसवी सनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती। त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या। आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते। एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार। होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते। त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा

0: करून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
1: क्या बात आहे. श्रोतो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश चिबुडकर यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पडछाया या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत आहे दत्ता डावरेकर यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत आहे सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. ऐकूया प्रपंच या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. केला इशारा जाता जाता या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

आणि हे गीत ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं. इंदिरा संत यांची शब्दरचना, संगीत दिला आहे भास्कर चंदावरकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे जगदीश शेवडकर यांची. ऐकूया केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

हे गीत ऐकणारा होत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. राम उगावकर यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

सिनेमातलं हे गीत ऐकणार आहोत प्रभाकर नायक यांचं खंडोबाची आण या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: घट्ट मळतय
1: आता का बाई
0: घट्ट मळ

0: येऊ श्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्र के अत्रे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं.

आणि हे गीत आहे योगेश यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक.
2: हे गीत ऐकणार आहोत मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश शेगुळकर यांचं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार नाशिककर, मी नाना पाटेकर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आई मी कुठे जाऊ या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया. सांगते ऐका या चित्रपटामधल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. कवी संजीव यांची गीतरचना, संगीत दिला आहे वसंत कुमार मोहिते यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत भाऊबीज या चित्रपटामधलं.

पंडित रघुनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. वसंत प्रभू यांचं संगीत आहे, वसंत देसाई यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत श्यामची आई या चित्रपटामधलं.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: आणि आता हे गीत आहे वैभव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना। ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश भट यांचं गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात उंबरठा या चित्रपटामधलं.

आणि कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, चर्चासत्रामध्ये कुक्कुटपालनाच्या पद्धतीवर आपण प्रकाश टाकूया. कुक्कुटपालनाच्या व्यवसायात कोंबड्यांसाठी घर असणे आवश्यक आहे. हे जितके चांगले स्वच्छ राहील तेवढेच कोंबड्यांचा कळप निरोगी राहतो. निरोगी राहिल्यामुळे आर्थिक उत्पादनही वाढते. यासाठी कोंबडी घर मोकळे व सुटसुटीत असावे. त्यांना पुरेशी हवा सूर्यप्रकाश मिळेल याकडे लक्ष द्यावे. तसेच त्यांना ऊन वारा पाऊस या गोष्टीपासून संरक्षण. शेतकरी बंधूंनो, कोंबडी घर बांधण्यासाठी जागेची निवड कशी असावी? यामध्ये नैसर्गिक हवा खेळती सतत राहिली पाहिजे. जागा शक्यतो उंचावर असावी. कोंबडी घराभोवती पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कोंबडी घर भर वस्तीत नसा. वाहतुकीचा त्रास न होण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एका उपरस्त्यालगत कोंबडी घर असावे. कोंबडी घर पूर्व पश्चिम दिशेने बांधावे. शेतकरी बंधू, कोंबडी घराच्या पद्धती 5 ते 6 पद्धती आहेत, पण त्यातल्या त्यात जर आपण बघतो नेहमीच्या, तर यामध्ये 4 पद्धती आपल्याला आढळून येतात. यामध्ये मोकाट पद्धत, दुसरी डीप लिटर पद्धत, यालाच आपण गादी पद्धत म्हणतो, तिसरी पिंजरा पद्धत जे अंड्यावरील कोंबड्यांसाठी आपण वापरतो, आणि चौथी म्हणजे परसातील पद्धत. तर शेतकरी बंधूंनो, मोकाट पद्धत म्हणजे काय? या पद्धतीत कोंबड्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. या कोंबड्या दिवसभर शेतात किंवा मोकळ्या जागेत राहतात. त्यांना रात्री घरामध्ये किंवा टोपलीखाली बंद केले जाते. अशा पद्धतीला मोकाट किंवा मोकळी पद्धत असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, याचे फायदे कसे? या कोंबड्यांना खाद्याचा खर्च नसतो. या कोंबड्यांना रोगाला बळी पडत नाही. त्यांना विशेष लक्ष देण्यास मनुष्यबळ लागत नाही. भांडवली खर्च कमी. यामध्ये तोटे पण असतात. या कोंबड्या फिरत असल्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते. या कोंबड्यांना इतर जनावरांपासून हानी होण्याची शक्यता असते. अंडी देण्याचे प्रमाण अत्यल्प असते. शेतकरी बंधूंनो, दुसरी पद्धत म्हणजे डीप लिटर पद्धत, याला आपण गादी पद्धत असेही म्हणतो. यामध्ये कोंबड्यांच्या घरात जमिनीवर 2 ते 4 इंच लाकडाचा भुसा किंवा भाताचा तूस, शेंगदाण्याचे टरफले इत्यादी सर्व जमिनीवरती आच्छादित केलेले असतात. हे तयार केलेले आच्छादनास गादी पद्धत असे म्हणतात. या घरामध्ये खाद्याची व पिण्याची भांडी जमिनीवरती ठेवलेली असतात किंवा शेडला तार बांधून ती खाद्य खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी लटकवलेली असतात. कोंबडीची विष्ठा गादीवरती पडत असल्याने किंवा डीप लिटरमध्ये पडत असल्याने लिटर सतत हलवून कोरडे ठेवावे लागते. हे लिटर थंडीच्या दिवसात उबदार व उन्हाळ्यात थंड राहत असल्याने पक्ष्यांना त्यावर आराम मिळतो. जर लिटर ओले राहत गेले तर त्यामध्ये रोगजंतू निर्माण होतात. त्यासाठी लिटर दर 6 महिन्याने किंवा ओले होत असणारे लिटर बदलून टाकावे. डीप लिटर घराची दिशा पूर्व पश्चिम असावी. हवा खेळती राहण्यासाठी उत्तर दक्षिण बाजूला जाळ्या बसाव्या. शेतकरी बंधूंनो, यापासून फायदे. पक्षी पूर्ण संरक्षणाखाली असतात. एक मनुष्यबळ सर्व पक्ष्यांचे व्यवस्थापन करू शकतो. मांसाचे उत्पादन यामध्ये चांगले मिळते. अंड्याचे उत्पादनही भरपूर मिळते. रोगराईचे प्रमाण अत्यल्प असते. व्यावसायिक दृष्टिकोनातून ही पद्धत चांगली आहे. यामध्ये तोटे जर बघितलं तर सुरुवातीला भांडवली खर्च खूप येतो. खाद्याचा खर्चही खूप असतो. निष्काळजीपणामुळे रोगराईचे प्रमाण वाढत असते. यामध्ये तिसरी पद्धत म्हणजे पिंजरा पद्धत. या पद्धतीमध्ये कोंबडी घरामध्येच पिंजऱ्याचे शेड तयार केले जाते. पिंजऱ्याचे शेड व 1 मजली 2 मजली 3 मजली याप्रमाणे तयार करून पिंजऱ्यामध्ये पक्षी ठेवले जातात. घराची दिशा पूर्वपश्चिम ठेवली जाते. घरामध्ये सूर्यप्रकाश खेळती हवा राहील याची दक्षता घेतली जाते. थोड्या जागेमध्ये भरपूर पक्षी ठेवता येतात. प्रत्येक पक्षी स्वतंत्र पिंजऱ्यामध्ये असल्याने व्यक्तिगत पक्ष्याकडे लक्ष देता येते. पिंजरा पद्धतीने कोंबड्या पाळण्यासाठी कोणत्या पद्धतीने घरे बांधावी याकरता जमीन टणक असावी. घरे बांधताना पूर्व पश्चिम दिशेमध्ये बांधावी. छप्पर म्हणजे भिंतीच्या पुढे 3 फुटापर्यंत ठेवावे. भिंती उंच ठेवाव्यात पूर्व पश्चिम. गवताची छपरे किंवा सिमेंटचे पत्रे वापरावे. कोंबडी घराभोवती झाडे लावावीत, त्यामुळे आतील हवा थंड राहील. उत्तर दक्षिण भिंती जमिनीपासून 4 फुटापर्यंत बांधावं व त्यावर जाळी बसवावी. जमीन काँक्रीटची किंवा फरशीची असावी. कोंबडीच्या घरामध्ये विजेची सोय असावी. प्रत्येक पक्षी 2.5 चौरस फुटामध्ये ठेवावा लागतो. या पद्धतीत खाद्य टाकणे, पाणी बदलणे, अंडी काढणे आणि विष्ठा साफसफाई करणे यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. फायदे जर बघितले तर प्रत्येक पक्षावरती स्वतंत्र लक्ष देता येते. प्रत्येक पक्षासाठी सरासरी अंडी उत्पादन काढता येते. थोड्या जागेमध्ये भरपूर पक्षी पाळता येतात. अंड्याचे अधिक उत्पादन मिळते. कोंबडी घरामध्ये साफसफाईची स्वतंत्र व्यवस्था केली असल्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी असते. एक मनुष्यबळ सर्व पक्ष्यांचे व्यवस्थापन करू शकतो. तोटे जर बघितलं तर भांडवली खर्च जास्त येतो. व्यवस्थापनामध्ये चूक झाल्यास या व्यवसायात तोटा होण्याची शक्यता असते. शेतकरी बंधूंना चौथी पद्धत म्हणजे परसातील पद्धत. या पद्धतीत घराच्या पाठीमागील बाजूस कोंबड्यांचे संगोपन केले जाते. त्यांना रात्री घरामध्ये ठेवले जाते व दिवसा घराच्या पाठीमागील बाजू सोडले जाते. या पद्धतीमध्ये खर्च अतिशय कमी प्रमाण येतो. कोंबड्यांना टाकाऊ पदार्थाचा उपयोग खाद्यपदार्थ म्हणून केला जातो. शेतकरी बंधूंनो, आता आपण कुक्कुटपालनाच्या पद्धती याविषयीची सविस्तर माहिती घेतली.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश चेवूडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत सरजा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश शेगुडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात गीत गळ्याची शपथ या चित्रपटामधलं राजा बढे यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गुरुकिल्ले चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात जगदीश खेबडूकर यांचं गीत सवाल माझा ऐका. या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
2: चुमक चुमनते नाचे.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भारूड आपण ऐकणार आहोत संत एकनाथ यांचं, आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
3: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया?
4: काय झालं बया?
3: अगं बया बया बया.
4: काय झालं बया?
3: आता बया बया बया.
4: आणखी का बया?
3: लाडला नको ग बाई मला नवरा नको ग बाई.
4: लाडला नको ग बाई मला नवरा नको ग बाई.
3: लाडला नको ग बाई.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अहो मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राहती त्यात
1: अहो पण राहायला

0: खचखच लुगड़े सुखी चोरी अगर ती तरी कुठे मिळते
1: अहो
0: खचखच लुगड़े सुखी चोरी मग शिवून घे ती

0: अगं ती तर लई गोड वाटती.
1: अव कळण्याची भाकर निश्चित आंबड्याची भाजी.
0: मग काय झालं त्यात?
1: वर केला सुधारत नाही मला गाला नको गारी, गाला नको गारी.

0: दादा झालीस ना समरस पण तो रस येथे नाही कुठला तो रस येथे नाही मला दादला नको ग बाई
1: दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई
0: नगर नगर नगर
1: सागर सागर सागर
0: नगर नगर नगर नगर नगर
1: सागर सागर सागर।

गाला नको गाई मला नवरा नको गाई

कार्यक्रमातलं हे गीत आहे कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं. ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

हेगीत आपण ऐकणार आहोत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात।

0: कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: हलचल या चित्रपटामधलं विनोद राठोड आणि अलिशा चिनोय यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार अन्नू मलिक.
2: बारिश की चंद बूंदे पड़ी तो मची इस तरह धूम, सभी जवादिल सभी

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: जमाने को दिखाना है या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, शैलेंद्र सिंग आणि ऋषी कपूर यांच्या आवाजात.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, जोशीले या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलंय राहुल देव बर्मन यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडई दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. मॅडम, डॉक्टर खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
3: धन्यवाद.
2: डॉक्टर, प्रश्नांच्या आपल्या या मालिकेमध्ये आणखीन एक प्रश्न आपल्या श्रोत्यांकडनं आलेला आहे आणि त्यातला हा प्रश्न असा आहे. यामध्ये एक आई आपल्या मुलीबद्दल विचारत आहेत की डॉक्टर, माझ्या मुलीला खूप उशिरा बाळ झालेला आहे, म्हणजे IVF केल्यानंतर आता 38व्या वर्षी तिला मुलगी झाली आहे आणि आता ती बघते की सगळ्या मैत्रिणींच्या बाळांना फॉर्म्युला दिला जातोय आणि फॉर्म्युला घेतल्यानंतर ती बाळं सुद्धा छान चांगली 4-4 तास झोपतात, रडत नाहीत, दिसायला सुद्धा खूप गोड चांगली गुटगुटीत आहेत. माझ्या मुलीनं आधी अंगावरती बाळाला पाजायचं ठरवलं होतं पण तिला एका ठिकाणी गेल्यानंतर कार्यक्रमाला काही सॅशे मिळाले ज्यामध्ये फॉर्म्युला पावडर होती. मग तिला असं वाटलं की आपण एकदा दोनदा हा फॉर्म्युला ट्राय करून बघूया आणि आता बाळाला हाच फॉर्म्युला आवडायला लागलेला आहे. यातही पुढे त्या अजून असं म्हणतायत की मला असं वाटतंय, म्हणजे त्या मुलीच्या आईला असं वाटतंय की बाळाला आता आईचं दूध आवडत नाही आणि बाटली मिळाली की पटकन दूध बाळ पितं पण आईच्या दुधाला ते नाही म्हणतं, अगदी जोरात मान हलवून नाही म्हणतं असंही सुद्धा त्या म्हणतायत. मग आता पूर्णपणे फॉर्म्युलावर शिफ्ट करूया का? कारण बाळ छान होणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. डॉक्टर, खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. डॉक्टर, IVF झाल्यानंतर बाळ जन्माला आलेलं आहे आणि त्या बाळाला आता त्याच्या आजीचं असं म्हणणं आहे की बाळ छान दिसणं, छान असणं हे फार महत्वाचं आहे. तर आता बाळाला दूध कुठल्या पद्धतीनं पाजायला हवं याच्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करा. आणि बऱ्याच गोष्टी या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, तेव्हा जरूर एकंदर हे काय आहे याच्याबद्दल आपण नक्की मार्गदर्शन करा.
3: ताई, तुमचा कन्सर्न अगदी योग्य आहे. तुम्हाला बाळाची काळजी वाटते हे मी समजू शकते. बाळ प्रेशस आहे हे पण मी समजू शकते. पण एक लक्षात घ्या की बाळ नाही म्हणतं असं तुम्ही म्हणताय. बाळाला हो आणि नाही हे कळतं का अजून? नाही ना. बाळ मान हलवतं ते मे बी त्याचं काहीतरी लॅचिंग प्रॉब्लेम आहे आणि त्याला ग्रीप सापडत नाही आहे. छातीवरती ते पटकन प्रॉपर लॅच होऊ शकत नाही आहे म्हणून ते शोधतं आणि त्याच्यासाठी ते मान हलवतं. हो आणि नाही हे बाळाला काही कळत नाही. त्यामुळं तुम्ही पहिली गोष्ट असं घाबरून जाऊ नका की ते आईच्या दुधाला नाही म्हणत आहे, त्याला आईची छाती आवडत नाही आहे, असा कोणताही विचार तुम्ही करू नका. दुसरी गोष्ट, त्याला फॉर्म्युला आवडतो असं नाही, मे बी तुम्ही बाटलीनी देताय का? कारण बाटलीवर पिणं आणि छातीवर पिणं हे दोन एक्झॅक्टली अपोजिट मेकॅनिझम्स आहेत. बाटलीने पिताना बाळाला अगदी एवढंसं पिल्लूसं तोंड उघडायला लागतं आणि मग ते बाळ बाटलीचं निप्पल असं ओठांनी दाबतं, कारण बऱ्याच वेळा बाटलीचा फ्लो खूप जोरात असतो आणि मग ते दूध आपोआप येत असतं ना तोंडामध्ये. याच्या उलट जेव्हा बाळ आईचं अंगावरचं दूध पितं तर बाळाला मोठा आ करायला लागतो आणि मग त्याला प्रॉपर लॅचिंग झाल्यानंतर जिभेनी सर्पेंटाईन मोशन्स करून बाळ आईच्या छातीतलं दूध स्क्वीज करून म्हणजे पिळून बाहेर काढतं आणि मग हे थोडंसं कसं, बाळाला एकदा बाटलीची सवय झाली की छातीवर दूध पिणं अवघड वाटायला लागतं, जे नैसर्गिक आहे ते बाळ विसरून जातं आणि त्याच्यामुळं ते बॉटलला प्रेफरन्स देतं आणि छाती रिजेक्ट करतं. याला निप्पल कन्फ्युजन असं आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतो. तर कदाचित तसं झालेलं आहे का असं बघा तुम्ही. आणि असं खरंच म्हणजे सगळ्या मातांना मला असं सांगावंसं वाटतं की खरं तर फॉर्म्युला कंपन्यांनी असे सॅम्पल्स देणं हाच मुळात गुन्हा आहे. अशा पद्धतीने त्यांनी ॲग्रेसिव्ह मार्केटिंग किंवा कुठलंच मार्केटिंग अशा पद्धतीनं करणं हेच मुळात चुकीचं आहे. ज्याला गरज आहे त्याला आम्ही डॉक्टर लोक जेव्हा प्रिस्क्राईब करतो, कारण फॉर्म्युला इज अ मेडिसिन, ते प्रिस्क्राईब झालं पाहिजे, ते किती द्यायचं हे एखाद्या औषधाच्या डोसप्रमाणे आम्ही कॅल्क्युलेट करून देतो की एवढा एवढा फॉर्म्युला या बाळाला रिक्वायर्ड आहे. आणि अगदी खरंचच गरज नसेल तर तो दिला जातो. त्यामुळं तो असा डायरेक्ट फॉर्म्युलावाल्यांनी तुम्हाला दिलं आणि तुम्ही ते वापरलं असं नको व्हायला. दुसरी गोष्ट, मातांनी अशा कुठल्याही लोभाला बळी पडू नये. म्हणजे माता जर स्वतः सक्षम झाल्या, त्यांना जर माहिती असेल, त्यांना जर खात्री असेल की आईच्या दुधाचं महत्त्व काय आहे, तर नक्कीच माता पण कॉन्फिडंट राहतील, माता पण अशा पद्धतीनं ट्रायल देणार नाहीत आणि फॉर्म्युला दूध दिलं जाणार नाही. त्याच्या पुढची गोष्ट अशी की फॉर्म्युला पिणारं बाळ 4 तास झोपतं आणि आईचं दूध कमी वाटतं त्याच्यामुळं, हे पण चुकीचं आहे. कारण आईचं दूध हे पचायला अतिशय सोपं आहे आणि ते पटकन पचून जातं. एक शू झाली, एक शी झाली की बाळाचं पोट रिकामं, बाळाला पुन्हा छाती हवी असते. दुसरं म्हणजे काही वेळेला बाळ कम्फर्ट सकलिंग करत असतं की बाळाला भूक नसते पण त्याला पोटात मुरडा येतो आहे, मग त्याला आईच्या छातीशी कम्फर्टेबल वाटतं. काही वेळेला वॅक्सिन दिलेलं असतं आणि मग ते इंजेक्शन दुखतं आहे, मग अशा वेळेला बाळाला छातीशी आईच्या हार्टबीट्स ऐकून किंवा आईच्या निप्पलला जो वास येतो तो पोटातल्या पाण्यासारखा वास असतो. आईच्या छातीशी त्यामुळं राहिल्यामुळं पोटात असताना जे त्याला एन्व्हायरमेंट मिळत होतं बाळाला, तर ते ओळखीचं वातावरण मिळालं की आता तुम्हा मुलींना कसं माहेरी गेलात की आपल्या आवडीच्या एन्व्हायरमेंटमध्ये छान वाटतं की नाही, तसं बाळाला पण आईच्या छातीशी छान वाटतं. आणि त्याच्यामुळं काय होतं, बाळ जास्त वेळ प्यायला मागतं पण ते पीत नसतं, त्याला कम्फर्ट सकलिंग असं

0: वाटतात आणि मग ते जास्त वेळ छातीशी राहत आहे याचा अर्थ दूध कमी आहे आणि ते मिळत नाही आहे आणि म्हणून फॉर्म्युला द्यायचा असं करायला नको. कारण फॉर्म्युला पोटात गेला की तो ओव्हरफिडिंग पण काही वेळा होतं. त्याचं जसं आपण सणावाराला जास्त खाल्लं की जास्त जरा झोप येते तसं मग बाळ जास्त झोपतं, त्याला कुठलाही ब्रेन स्टिम्युलस मिळत नाही आणि मग फॉर्म्युल्याच्या बाळापेक्षा आईचं दूध पिणारं बाळ हे केव्हाही जास्त इंटेलिजंट असतं. मग तुम्हाला वाटत नाही का की तुमचं बाळ जास्त हुशार व्हायला हवं, झोपेल आत्ता तुम्हाला थोडं 4 दिवसाचं सुख मिळेल की तुम्हालाही झोप मिळते, पण पुढे गेल्यानंतर जर का बाळ पहिलं आलं आणि स्टेजवर तुम्हाला आई म्हणून सत्कार झाला तर तुम्हाला किती छान वाटेल की माझ्या मुलांनी किंवा माझ्या मुलींनी बक्षीस घेतलं बरं का. आणि मग तसं जर हुशार मूल हवं असेल तुम्हाला तर मग ते तुमच्याच हातात आहे, तुमच्या दुधात आहे, तुमच्याकडे अमृताचा साठा आहे. मग का बरं तुम्ही ते नाकारताय? बाळ आत्ता झोपत नाही पण तुम्हाला संधी आहे ना, त्याच्याशी बोला, त्याचे 5 सेन्सेस स्टिम्युलेट करा, त्याला तुमच्या चेहऱ्याकडे बघू द्या, तुमचा आवाज ऐकू द्या, तुमचा स्पर्श ओळखू द्या, तुमच्याशी त्याला हसू द्या, त्याला हातपाय उडून खेळू द्या, खेळणी दाखवा आणि त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर काम करा ना. ते बाळ हुशार होणार आहे, त्याचा IQ वाढणार आहे, त्यामुळं बाळाला झोपायचा आग्रह धरू नका. बाळ जर स्तनपान नाही म्हणत आहे तर त्याची कारणं शोधा. ते नाही म्हणत नाही आहे, कुठेतरी तुमचं लॅचिंग चुकतं आहे, तर अशासाठी मग तुम्ही लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्या. माझ्याकडे येणाऱ्या जवळजवळ 50% मदरला असंच वाटत असतं की बाळ नाही म्हणत आहे, मान हलवून ते नकोच म्हणत आहे, त्याला मी आवडतच नाही आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि मग जेव्हा आम्ही बघतो तेव्हा लॅचिंग चुकीचं असतं ना, मग त्याला लॅचिंग करेक्शन करून दिलं की ते छान तिथे प्यायला लागतं. त्यामुळं हा माझा अनुभव आहे की बाळ हो नाही काही म्हणत नसतं, ते शोधत असतं आणि आम्ही जेव्हा त्याला छान लावून देतो, लॅचिंग शिकवतो मदरला, तर त्याचं रडणं बंद होतं, ते तिथे प्यायला लागतं, तिथे स्टेबल राहतं. त्यामुळं ते घेत नाही आणि नको म्हणत आहे असं मनाने अर्थ काढणं हे प्लीज बंद करा. त्या बाळाला मिळू द्या तुमचं दूध, नका त्याला फॉर्म्युलाचे साईड इफेक्ट्सला एक्सपोज करू.
1: नक्कीच डॉक्टर, आईचं दूध हे सर्वोत्तम आहे, पूर्णान्न आहे, हे खरं तर आपल्याला फार पूर्वीपासून माहिती आहे. म्हणजे घरातल्या जुन्या जाणत्या बायका कायमच स्तनपानावरती भर देत असतात, पण दिवसेंदिवस जसे बदल होत गेले तसं तसे प्रश्नही बदलत गेले, येणारे अनुभवही बदलत गेले आणि त्याच्या माध्यमातनं प्रश्नांना मिळणारी उत्तरं किंवा पर्याय सुद्धा बदलत गेले. पण हे सगळं करत असताना सुद्धा आताही स्तनपानच सर्वोत्तम आहे आणि अगदी फार शेवटच्या क्षणाला दुसऱ्या गोष्टींचा विचार करावा हेच आपल्या उत्तराच्या माध्यमातून आम्हाला समजतंय. आणि निश्चितच ज्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे त्यांच्यापर्यंत हे उत्तर पोहोचलेलं आहे, त्यांच्या मनातल्या शंका निश्चितच याच्यामुळे दूर झाल्या असतील. खूप छान पद्धतीनं आपण आजच्या भागातनं मार्गदर्शन केलं आणि त्यांना छान योग्य पद्धतीनं यावरती इलाज मिळाला असेल असं आपण नक्कीच सांगू शकतो. डॉक्टर, आज आपण इथे आलात त्याच्याबद्दल सगळ्याच श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद. आणि श्रोत्यांना पुन्हा एकदा जाता जाता मी सांगते की दुग्धामृत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आता तुमच्याही प्रश्नांना सामील करायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा जरूर आपण आपले प्रश्न आपले शंका आमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवावेत जेणेकरून आपल्याला डॉक्टर त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन करू शकतील. डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी ह्या क्लिनिकला तर तुम्हाला भेटू शकतात, शिवाय ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा त्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात हे आपण मागच्या वेळेसच एका भागातनं जाणून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपले प्रश्न आपण आमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. त्याच्यासाठी आमचा क्रमांक आहे 8380016512 आणि ऐकत रहा दुग्धामृत. भेटूया पुढच्या भागात अशाच काही नवीन प्रश्नांना घेऊन. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, नितीन मुकेश आणि साधना सरगम यांनी गायलेलं मेरी ललकार. या चित्रपटामधलं हे गीत आहे सनम गाझीपुरी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे विजय बटलवी यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत मन्नाळे यांच्या आवाजात, इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राहुलदेव बर्मन यांनी.
2: हमने सुने हैं, हमने सुने हैं लोगों से यारों

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर दी ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवी सनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385 340 454.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मुकेश आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत चट्टान सिंग या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं आणि संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए।
6: नमस्कार नाशिककर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरे आपले स्वागत करतो। श्रोते, आपणास माहिती की एसटी रक्षण ही कामगिरी करताना चपळ हालचाली आवश्यक असतात आणि याच चपळ हालचाली करणारी नाशिकची एसटी रक्षक तेजस्विनी बटवार हिला आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे। तेजस्विनी बटवार ही एक नम्र खेळाडू आणि ज्यांच्या अंगी नम्रता असते तोच खेळाडू पुढे जात असतो, त्याच्यातलीच एक तेजस्विनी। आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत। तेजस्विनी नमस्कार।
7: नमस्कार
6: तेजस्विनी। खरं तर आपला पहिला प्रश्न हा सरळ असणार आहे का, तुझी क्रिकेट आणि आवड ही कशी निर्माण झाली?
7: क्रिकेटपेक्षा स्पोर्ट्समध्ये मी एकदम म्हणजे तिसरीत असल्यापासून मी स्पोर्ट्समध्ये मल्लखांब खेळले, कराटे खेळले, त्याच्यानंतर बेसबॉल, सॉफ्टबॉल। मला कंटिन्यू असं कसं तरी वेगळं काहीतरी करायचं आपल्याला, यामुळे मी स्पोर्ट्स निवडला होता। मला घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला की तू काहीतरी वेगळं कर, आमच्यासारखं नोकरी वगैरे यात अडकण्यापेक्षा तू स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण कर। त्यामुळे मला पहिल्यापासून स्पोर्ट्समध्येच करिअर करायचं होतं। तर मग प्रत्येक गेम खेळत खेळत मला अनुभव आला आणि एक टाइम असा होता की क्रिकेटला जास्त फेवर झालं, तर मग मी शेवटी क्रिकेट निवडला।
6: तू पहिला गेम कोणता म्हटली का, तो तू खेळायला सुरुवात केली असं?
7: मी सगळ्यात पहिले रोप मलखांब, पोल मलखांब चालू केलेला, जो की आमचा म्हणजे घराच्या एकदम बाजूला होता। मग तिसरी मध्ये असताना असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची म्हणून आईने तिथे पाठवलेलं, तिथून सुरुवात झाली सगळी। मी 10वी 12वी पर्यंत बेसबॉल वगैरे खेळले, त्यानंतर माझी 11वीला क्रिकेटमध्ये नॅशनल झालं, नॅशनल साठी सिलेक्शन झालं, त्यानंतर मग मी क्रिकेट कंटिन्यू केला।
6: बेसबॉल कुठपर्यंत खेळली?
7: बेसबॉल मी स्टेट लेवल खेळले आणि सॉफ्टबॉल मध्ये नॅशनल खेळले।
6: म्हणजे तू क्रिकेटमध्ये आली, क्रिकेटमध्ये तुला आवड निर्माण झाली, तर बेसबॉलचा काही फायदा झाला तुला? बेसबॉल म्हणजे कसं असतं की क्रिकेट सारखंच असतं का, बॉल हिटिंग करणं वगैरे, याचा काही फायदा झाला?
7: हो, आय साईट तर माझी पहिल्यापासून होती कारण बेसबॉल मध्ये पण आपण सेम बॅट वर खेळतो, आणि दुसरं मी बेसबॉल मध्ये कॅचर होते, त्याच्यामुळे मला त्याचा यष्टी रक्षणासाठी जास्त फायदा झाला, जे की मी आता विकेट किपिंग करते।
6: यष्टी रक्षणाची सुरुवात तुला कशी, त्याच्यात कशी आवड निर्माण झाली का आपण यष्टी रक्षण करावं, तुला असं वाटलं का नाशिक मध्ये संधी आहे असं का, आणखी काही गोष्टी अशा होत्या?
7: नाही, असं काही डोक्यात नव्हतं। जेव्हा मी क्रिकेट चालू केलं तेव्हा मला धोनीची विकेट किपिंग आवडायची, म्हणजे धोनीचा क्रेज होता तेव्हा, मग धोनीसारखं व्हायचं। आणि अचानक एक दिवस मी जेव्हा गोल्फला स्टार्ट केलं त्यावेळेस मला भावना मॅम तिथे कोच होत्या, तर तिथे विकेट किपर कोणी नव्हतं, मग त्यांनी असंच विचारलं की कोणाला करायचं का, तर मग मी बोलले की ठीक आहे, मी इंटरेस्टेड होते तर मी करते म्हणून, आणि मग माझं त्यांनी विकेट किपिंगचं बघून थोडस येत होतं मला बऱ्यापैकी, कारण मी बेसबॉल मध्ये खेळत होतो, तर मला त्यांना आवडली माझी विकेट किपिंग, मग त्यांनी मला तेव्हा त्यांचे स्वतःचे ग्लव्स दिलेले विकेट किपिंगचे, तिथून माझी विकेट किपिंगची सुरुवात झाली।
6: मग त्यावेळेस तुला काय अशा वेगळ्या टिप्स भेटल्या का, काही यष्टी रक्षण करताना थोड्याशे चपळ हालचाल, तुझं यष्टी रक्षण जर बघितलं तर खरोखर तुझ्या ज्या चपळ हालचाली त्या माझ्या मध्ये नाशिक मध्ये यष्टी रक्षण करणाऱ्या अजून तरी कोणी नाही असं माझं एकंदर अभ्यास म्हणतो, त्याबद्दल तुला काय वाटतं की तुझं कोणते कष्ट तुला पुढे नेण्यात सक्सेस ठरले?
7: यष्टी रक्षण म्हणजे याच्यात तुम्हाला फिटनेस खूप महत्वाचा आहे, जो की मला फिटनेस मी पहिल्यापासून करते, म्हणजे 8वीपासून मी जसं मल्लखांब वगैरे खेळते, कुस्ती खेळले मी मध्ये, मी कंटिन्यू फिटनेसमध्ये आहे, त्याच्यामुळे मला त्या गोष्टींचा सगळ्यांचा फायदा झालाय क्रिकेटमध्ये विकेट किपिंग करताना.
6: बरोबर. मग जस तुझे डिस्ट्रिक्टला खेळली वगैरे, तर ते डिस्ट्रिक्टला खेळत असताना तुझी कामगिरी कशी झाली? अविनाश आगरकर चषक पण तुला मी खेळताना बघितलंय, त्यावेळेस थोडं सांग ना आम्हाला की तुझं कामगिरी कशी होत गेली.
7: त्यावेळी तर अगदी मी नवीनच होते आणि नाशिकमध्ये खूप सारे मुली ज्या स्टेट खेळत होत्या, ऑलरेडी स्टेट खेळत होत्या, एक वेळ अशी होती की मी नाशिककडनं इन्व्हिटेशन खेळू की नको, कारण ऑलरेडी खूप साऱ्या मुली 7-8 मुली जवळजवळ आपल्या स्टेट खेळत होत्या आणि त्या मुली जास्त करून प्रेफर होतात पुढे जाण्यासाठी. मग तिथे मला भावना मॅमने, शर्मिला मॅमने सपोर्ट केला की तू खेळ, आम्ही तुला सपोर्ट करतो. त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली ओपनिंग साठी. मी तिथे रन्स केले आणि मी कुठेतरी वरती आले. मला त्यांनी तिथून एमपीएल मध्ये जाण्याची संधी मिळाली, जे पहिलं एमपीएल झालेलं महाराष्ट्राने घेतलेलं. तिथून पुढे मी कॅम्प मध्ये सिलेक्ट झाले 30 लोकांमध्ये. त्यावर्षी मी नक्कीच सिलेक्ट नाही झाले, पण मग अनुभव खूप आला की काय आपल्याला करायला पाहिजे, अजून किती इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. त्यानंतर मी जे ठरवलं की याच्या पुढे थांबायचं नाही स्टेट, मग याच्या पुढे खेळायचं.
6: मी जेव्हा अविनाश आगरकर चषक बघितले, सामने चालू होते, त्याच्यात सेंचुरी मारताना तुला बघितलं होतं, त्यावेळेची खेळी आणि पुढचा कॉन्फिडन्स याबद्दल काय सांग?
7: ते माझं पहिलंच होतं. मोहिनीश मुळे सरांच्या अंडर मी प्रॅक्टिस करत होते, खूप दिवस झाले प्रॅक्टिस करत होते आणि त्यातून काही फळ एवढं मिळत नव्हतं मला, एकदम फ्रस्ट्रेट झालेले वगैरे. त्यानंतर त्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिला, एक टुर्नामेंट एनडीसीएने चांगली एक अरेंज केलेली त्यावेळी, की मुलींमध्ये खेळण्यात ते काय डिफरन्स पडू शकतो. मग तिथे माझा चांगले रन्स लागले, एक सेंचुरी मी केली, तिथून मला कॉन्फिडन्स आला, घरच्यांनाही माझ्यावर विश्वास आला की ही काहीतरी करू शकते, आपण हिला आणखी सपोर्ट केला पाहिजे. तिथून मला पण कॉन्फिडन्स आला की मी पण याच्यापेक्षा अजून जास्त मेहनत केली तर मी अजून पुढे जाईन.
6: तेजस्विनी, खेळतानाच अभ्यास कॉलेज हे कसं मॅनेज केलं?
7: अगदीच ती एकदम तारेवरची कसरत म्हणता येईल, कारण मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय केके बाग मध्ये. मला खूप अडचणी पण आल्या त्यावेळी कॉलेज, कारण इंजिनिअरिंग म्हटलं प्रॅक्टिकल करायला लागत होते आणि रेग्युलर लेक्चर्स पण. सुरुवातीला मी सकाळी 6 प्रॅक्टिसला जात होते, 6 ते 8:30 पर्यंत प्रॅक्टिस करायचे, 9 घरी आल्यानंतर 9:30 सगळं बॅग वगैरे आवरून कॉलेजला, 10 ते 3 कॉलेज करून परत 4 ग्राउंड वरती जात होते. एवढं सगळं करत होते कारण काहीतरी करायचं होतं. त्यावेळी मग माझ्या घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला, माझे अगदी प्रॅक्टिकल्स अपूर्ण राहायचे, ते ड्रॉइंग्स वगैरे सगळे अपूर्ण राहायचे, शेवटच्या तारखेला माझं सगळं सबमिट व्हायचं. पण तरी कॉलेजवाल्यांनी पण सपोर्ट केला, कारण मी एकटीच मुलगी होती जी स्पोर्ट्स खेळत होते.
6: तू स्पोर्ट्स खेळत असताना आणि घरातलं शैक्षणिक वातावरण, आई वडिलांचं शिक्षकी पेशा वगैरे असं असताना तुझ्यावर कधी असा दबाव आला का की अभ्यास कर, खेळ बाजूला ठेव?
7: नाही, असं त्यांनी कधीच नाही केलं. म्हणजे मी त्यांच्यामुळे तर मी पहिल्यापासूनच हुशार आहे, त्यामुळे मला शिक्षणामध्ये कधी अडचण नाही आली. पण तरी त्यांचा कधी असं प्रेशर नव्हतं की तुला एवढे टक्के पडले पाहिजे किंवा तू इथे ऍडमिशन घेतलं पाहिजे, तू एवढा अभ्यास केला पाहिजे. त्यांचं असं होतं की तू जे करते ते मनापासून कर, तुला जे हवं ते कर.
6: जेव्हा तू म्हटली की मी महाराष्ट्रासाठी पहिले प्रॉबेबल ठरली, 30 आली, त्याच्यानंतर मला कळलं का माझ्यात काय उणीव आहे आणि त्या मी भरून काढण्यासाठी प्रयत्न केला, मग त्याच्या पुढचा तुझा प्रवास कसा राहिला?
7: त्याच्या पुढे मी आणखी जास्त कष्ट घेतले. मी जिथे 4 प्रॅक्टिस करत होते मी तिथे 6 केली, की मला कुठून संधी मिळेल, मी कुठून जास्त अजून प्रॅक्टिस करेल, माझे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते मी कसे पॉझिटिव्ह करेल, यावर मी जास्त भर टाकली.
6: मग असं करत असताना तुला यश कसं मिळालं, स्टेट पर्यंत तू पोहोचली कशी, जे डिस्ट्रिक्ट मध्ये तुझी कामगिरी कशी आली, तिथून तू स्टेटला कशी गेली?
7: याच्यामध्ये मी खूप जास्त करून मॅचेस जास्त खेळले, ज्याने मला अनुभव जास्त आला. जास्त मॅचेस मध्ये जसे जसे रन्स व्हायला लागले तसं एक कॉन्फिडन्स वाढला. एक स्टेटला जाऊन आल्यामुळे की तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे, आपण तिथे कसं वागलं पाहिजे, किंवा अजून त्यात इन्वॉल्व्ह होण्यासाठी आपण अजून काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी तिथे शिकले. त्यानंतर माझ्या बॅटिंग मध्ये, किपिंग मध्ये मी त्या इम्प्रूव्ह केल्या.
6: ते जो आणखीन एक बघितलं का, तू इथं स्टेट लेवलला वगैरे खेळली, पण तू स्कूल गेम किंवा युनिव्हर्सिटी वगैरे हे खेळली का, आणि त्या कामगिरीबद्दल काय सांगशील आम्हाला?
7: माझी क्रिकेटची सुरुवातच स्कूल गेम्सच्या नॅशनल्स पासून झाली. म्हणजे अगदी मी कॉलेजची आमची 11वीची टीम होत नव्हती अंडर 19ची.
6: कोणत्या कॉलेजला?
7: KTHM कॉलेजला.
6: बरं.
7: तर त्यांना एक विकेट किपर पाहिजे होता आणि मी तेव्हा बेसबॉल खेळत होते. तर एक सरांनी असंच विचारलं की आमची टीम पूर्ण होत नाहीये तर तू खेळणार का? तर म्हटलं ठीक आहे मी खेळेन. मी खेळले आणि त्यावेळी मी नॅशनल खेळून गेले क्रिकेटमध्येच. असंच काहीच विचार नव्हता माझ्या डोक्यात की क्रिकेट खेळायचं वगैरे. मी
6: फक्त विकेट किपिंग इष्टरक्षणावरच तुझा
7: त्याच्यामुळे. बॅटिंग माझं काहीच नव्हतं, कारण बेसबॉलचा बेस होता फक्त बॅट इथे पकडायची आणि मारायचं एवढंच माहित होतं. ते नॅशनल खेळल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण कुठेतरी क्रिकेटमध्ये चांगलं खेळू शकतो जर आपण बॅटिंग पण इम्प्रूव्ह केली तर. मग तिथून माझी क्रिकेटची सुरुवात झाली.
6: युनिव्हर्सिटीचा प्रवास कसा माझं का? युनिव्हर्सिटीत पण तू खेळली, तुझ्या धावा पण झाल्या, त्याबद्दल थोडं सांगशील का?
7: युनिव्हर्सिटी मी 2 वर्ष युनिव्हर्सिटी खेळले आणि 2 वर्ष सिलेक्ट पण झाले, पण स्टेटमुळे मला खेळता नाही आलं. या वर्षी देखील मी बेसबॉलच्या देखील युनिव्हर्सिटीला ऑल इंडियाला सिलेक्ट झालेले आणि क्रिकेटचं पण झालेले, पण दोन्ही मला खेळता नाही आल्या. पण युनिव्हर्सिटीचं असं की तिकडे चांगला परफॉर्मन्स झाला. आमच्या सुरेखा दप्तरे मॅडम म्हणून तिकडे आहेत, ज्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी माझा गेम बघितला, त्यांनी मला सांगितलं की तू पण अजून काय केलं पाहिजे आणि अजून किती इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे.
6: ज्यावेळेस तुझी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली त्याच्यानंतर तुझं तुझ्यावरची जी जबाबदारी होती ती आणखी वाढली, आणि तिथे गेल्यानंतर तुझा गेम कसा डेव्हलप झाला, तिथे कशी तुझे खेळ झाला त्याबद्दल सांग.
7: कॅम्प मध्ये जे कोचेस वगैरे होते त्यांच्याशी मी बोलले वगैरे, त्यांनी मला खूप सारा गायडन्स केलं की तू कसं खेळलं पाहिजे. इव्हन पुण्यात पण मी प्रॅक्टिसला जाते, माझे एक कोच आहेत तिकडे रोहित पांडे म्हणून, मला काही अडचण आली मी त्यांच्याकडे जात असते, ते पण मला गाईड करत असतात की अजून काय केलं पाहिजे, मला कुठे काय होतंय, कुठे अडचणी येत आहेत. आणि मला आता मी सिच्युएशन नुसार खेळायला जास्त बघते की मी कोणत्या रोलला खेळते तर मी काय केलं पाहिजे त्या रोलसाठी.
6: आताच या वर्षीच्या मोसमात तू सलग 350 मारले, ते म्हणजे माझ्या मते नाशिक तर्फे पहिल्यांदाच एक इष्टरक्षक फलंदाजी कधी तू सलग 350 मारल्या, त्याबद्दल काय सांगशील? आणि कोणाकोणाविरुद्ध तू हाफ सेंचुरी केली ते पण आम्हाला सांग.
7: यावर्षी तर मी थोडंसं पहिलं तर प्रेशरमध्ये होते, कारण सिलेक्शन मॅचेसला एवढे रन्स झाले नव्हते माझे, बट तरी मला महाराष्ट्राने माझ्यावर विश्वास दाखवला की तू करू शकतेस म्हणून. मग थोडंसं प्रेशरमध्ये होते, पण जसं पहिल्या मॅचला मी तेजल ताईसोबत खेळले, मी तिने पण मला एक चांगला कॉन्फिडन्स दिला, अनुजे ताईने पण चांगला सपोर्ट केला. त्यांनी सांगितलं की तू खेळ, तू तुझ्या गेमवरती फोकस कर, तू करू शकतेस आणि तुला ज्यासाठी निवडलंय त्यासाठी तू खेळत राहा. तिथून मी पहिला मॅच आमची पॉंडिचेरी अगेन्स्ट झालेली, मी तिथे 52-53 केलेला. दुसऱ्या मॅचला UP अगेन्स्ट मी 83 केला आणि थर्ड मॅच ओडिशा अगेन्स्ट आम्ही 73 केला.
6: युपीची टीम म्हटली तर ती थोडी मजबूत टीम म्हटली होती, त्या टीम विरुद्ध तुझ्या धावा कशा झाल्या आणि त्यावेळेस तुला खेळताना स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाढला?
7: अगदी पहिल्या मॅच मध्ये 50 झाल्यानंतर कॉन्फिडन्स थोडा चांगला होता की मी करू शकते, आणि वेगळं मला काही करायचं नव्हतं. जे मी एवढे वर्ष केलेलं होतं, जे मी मेहनत केली होती, तेच मला तिथे जाऊन करायचं होतं. त्यामुळे बाकीच्यांनी टीममेट्सने मला जेवढा सपोर्ट केला तो खूप चांगला होता.
6: ओव्हरऑल जर तू बघितलं तर या मॉसमात तुझ्या चांगल्या धावा झाल्या, त्या चांगल्या धावा झाल्यानंतर तुला आणखीन एक त्याचं फळ म्हणून तुला पुढे याच्यात निवड झाली विभागासाठी
7: झोनसाठी,
6: त्याबद्दल काय सांगतील का? झोन मध्ये निवड झाल्यानंतर तुझा खेळ कसा झाला तिथं?
7: या स्टेटमध्ये मी चांगले रन्स केले, त्याच्यामुळे मी स्टेटमध्ये सेकंड हायेस्ट होते, म्हणजे महाराष्ट्रातून सेकंड हायेस्ट होते. त्याच्यामुळे माझी झोन साठी निवड झाली. पहिले वन डेज साठी, वन डेज ला मला संधी नाही मिळाली खेळायला आतमध्ये, पण मी त्या टीमचा हिस्सा होते जिथे राधादी होती, अनुजाताई होती, तेजलताई होती, या सगळ्यांमध्ये मला एक अनुभव मिळाला की वरच्या लेवलचं क्रिकेट आणखी काय असतं. आम्ही तिथे फर्स्ट ट्रॉफी पण जिंकलो, फर्स्ट प्लेस. आणि तिथून माझी निवड झोन साठी झाली मल्टी डेज साठी. मल्टी डेज मध्ये मला खेळायचा चान्स मिळाला. मी तिन्ही मॅच वन डाऊन आणि ओपनिंग केली.
6: तिथं कामगिरी कशी झाली?
7: तिथे माझे रन्स पण चांगले झाले. 30-35 च्या ऍव्हरेजने मी चांगले रन्स केले. फिल्डिंग पण केली. एक दोन कॅचेस पकडले. कॅचेस साठी मला राधा दिगडनं स्पेशल अवॉर्ड पण मिळाला.
6: आता जर बघितलं का तुला एक तू सेट झालेली आणि आणखी अजून तुला पुढे खेळायचंय, आता पुढचं तुझं स्वप्न काय असणार आहे?
7: लास्ट इयर मी स्टेट खेळले, ह्या वर्षी मी झोन्स खेळले. तर माझं पुढचं टार्गेट आहे की ह्या वर्षी मी नक्कीच इंडिया यायला ट्राय करेल.
6: हे सर्व खेळत असताना तुला असे कोणते सहकारी मिळाले का त्यांच्यामुळे आणखीन आपल्याला पुढे जाता आलं किंवा त्यांच्याशी मैत्री वाढत गेली, असे कोणाचे नाव घेता येईल?
7: सगळे कोचेस लोक आणि माझे काही फ्रेंड्स आहेत, जसे की
6: जे इंडिया टीम कडून खेळले वगैरे असे काही करतील का? तुला जे महाराष्ट्राकडून खेळलीस तू आणि परत MPL पण खेळली तू, त्यावेळेस काही असे इंडियाकडून खेळणारे प्लेअर तुला त्यांच्याशी तुझा काही संपर्क आला का, संबंध आले का त्यांच्या टीम मध्ये तू खेळली, त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं, अशी कोणाचे नाव घेते?
7: हो, मला राधाताईकडनं खूप सारं शिकायला मिळालं. मी तिच्याशी कंटिन्यू बोलत होते काय केलं पाहिजे. तिचा फिटनेस खूप चांगला आहे, तर त्या फिटनेसमध्ये आणखी मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणखी स्मृतीताई सोबत मी बोललेले.
6: स्मृती मानधन
7: इंडियाच्या
6: टीम मध्ये.
7: हो, स्मृती मानधन.

0: ओठावरली गाणी अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. ओठावरली गाणी सादर करते विकास भावे दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मुझे इन्साफ चाहिए या चित्रपटामधलं आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत इंदिवर यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजात गलियों का बादशाह या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राजेश रोशन.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद अजीज यांनी गायलेलं हिरासत या चित्रपटामधलं. या गीताची शब्दरचना आहे विश्वेश्वर शर्मा यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हे गीत आहे गँगवार या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. संगीतकार बप्पी लहरी.

दीदारे यार या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार साहिल लुधियांदी आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: घटता स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लोहा या चित्रपटामधलं. कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे फारुख कैसर यांची. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं, तुमचा आवाज। श्रोते हो, शब्दगंध कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आपण शब्दांचा गंध घेत असतो। आज मी तुमच्यासाठी एक मराठी गाणं आणलेलं आहे आणि गाणं आहे सुरेश भटांनी लिहिलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे आणि अरुण दाते यांनी ते गायलेलं आहे। खरंच शब्दप्रभू सुरेश भट आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांबद्दल काय सांगायचं, त्यांचं संगीत असलेला हे गाणं म्हणजे खरंच श्रोत्यांसाठी मेवा आहे, अप्रतिम आहे। गाणं आहे सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा, असा मी असा मी हे जसं आहे तसंच। एकदा सांगतात बघा, किंवा जो रस्त्यावरचा ज्योतिषी असतो ना, तो नेहमी तुम्हाला सांगतो की भाऊ तुम्ही खूप लोकांचं केलं पण तुमचं कोणी करत नाही, तुमचं कोणी ऐकत नाही, खूप पैसे मिळवले पण तुमच्या स्वतःसाठी तुम्ही खर्च करत नाही। या गोष्टी जशा प्रत्येकाला पटणाऱ्या असतात तसंच ह्या जीवनाविषयी पण आहे। सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा। या जीवनामध्ये ना कोणालाही सूर गवसेल असं काही शक्यता नसते। खूप वेळेला पैसा खूप माणूस मिळवतो, खूप मानमर्यादा मिळवतो, खूप काही मिळतं, पण त्या सगळ्या मिळण्यामध्ये समाधान असतंच असं नाही ना। त्याच्यामुळे प्रत्येकाला म्हणजे कोई तनदुखी, कोई मनदुखी, कोई धनरहित उदास, कोणाला प्रत्येकाला प्रत्येकाची वेगवेगळी चिंता सतावत असते। पण खरंच छान शब्द आहेत, सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा। प्रत्येक वेळेस हेच असतं बघा की या जीवनाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा जीवनाला सांगावं असं वाटतं, का रे बाबा मी असा तू तसा का। पण खरं सांगू का श्रोते हो, जीवन तसं आहे म्हणून आपण असं आहोत। जीवन जर कधी सगळंच आपल्या मनाप्रमाणे असतं तर त्याच्यात मजा पण नसती आली। जीवनात दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे, फक्त सुखच असतं तर सुखाची किंमत राहिली नसती। सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा। छान शब्द आहेत सुरेश भटांचे। तू मला मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले, दुःख माझा तुझा आरसा। जीवनाला किती छान म्हटलंय बघा हे, जीवना तू मला आणि मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले। जीवनाने आपल्याला बघितलं आणि आपण जीवनाला बघितलं। लहानपणापासून आपण जगत असतो, लहानपणीचे स्वप्न वेगळे असतात, त्यावेळेचं जगच वेगळं असतं। थोडं मोठं झाल्यानंतर एक पौगंडावस्था म्हणता येईल, त्यावेळेचं जग वेगळं असतं, त्यावेळच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात। तरुणपणामध्ये रग असते माणसाला, त्यावेळच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात, त्यावेळेचं जग वेगळं असतं। आणि एकदा का मावळतीकडे झुकायला लागलं की त्यावेळेचं जग वेगळं असतं। एक पाठीमागे काय झालं ते सगळ्यांचं गाठोडं आपल्याकडे असतं आणि त्या गाठोड्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा या जीवनाला बघितल्यासारखं होतं। आणि म्हणतात मग की तू मला मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळले। ह्या जीवनाला जर आपण बघितलं एकमेकांना न्याहाळताना काय वाटत असेल बरं, हे व्यक्ती सापेक्ष आहे। प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगळं असणार आहे, प्रत्येकाच्या बाबतीत सारखं नसेलच, कधीच नाही। पण जरी सारखं नसलं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र सारखी आहे, दुःख माझा तुझा आरसा, हे सगळ्यांच्या बाबतीत सारखं आहे। तू मला मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले, दुःख माझा तुझा आरसा। आरशामध्ये आपण बघितलं ना तर आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं, जे समोर असेल तेच दाखवणं हेच आरशाचं काम। मग आरशाला जर जीवन दाखवलं तर काय, अरे दुःख। पण दुःखामध्येच आपल्याला स्वतःची ओळख होऊ शकते, मला वाटतं म्हणून तसं यांनी लिहिलं असावं की दुःख माझा तुझा आरसा। दुःखातूनच मी कसा आहे हे मला समजतं। सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा। तू मला मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले, दुःख माझा तुझा आरसा। प्रत्येकाच्याच वाट्याला हे दुःख येतच, काहीही करा। खूप गडगंज संपत्तीचा मालक सुद्धा विदाऊट दुःख नसतोच। खूप काही चांगलं आहे, प्रत्येक गोष्ट चांगली आहे, खूप धनवान आहे,
जिथल्या तिथे सगळं आहे, पण जेव्हा डोकं दुखतं ना, ते दुखणारं डोकं तुम्हालाच सहन करावं लागतं, ते दुसऱ्याला नाही देऊ शकत. दुःख माझा तुझा आरसा. तुमच्याकडे कितीही पैसे असले, काही असलं, तरी सुद्धा ते डोकं दुखणं दुसऱ्याला तुम्ही नाही देऊ शकत. किंवा दुसरा कोणी हवं असून सुद्धा ते घेऊ नाही शकत, ते तुम्हालाच तुमचं सहन करावं लागतं. अगदी मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरकडे तुम्ही गेलात आणि त्यांनी गोळी दिली, तरी त्या गोळीचा परिणाम होईपर्यंत तरी तुम्हाला थांबावंच लागतं, तुम्हाला ते दुःख सहन करावंच लागतं. दुःख माझा तुझा आरसा, जीवना तू तसा मी असा. जीवनाला म्हटलेलं आहे, श्रोते हो, बघा तुम्ही, कितीही काहीही झालं तरी त्या वेळापुरतं दुःख अगदी तुम्हाला झोपेची गोळी देऊन झोपून ठेवता येईल, पण तोपर्यंतचं जे दुःख आहे ते तुम्हाला सहन करावं लागणार. पुढे खूप छान म्हटलंय सुरेश भटांनी, एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा, खेळलो खेळ झालाच असा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा. जीवनाला म्हटलेलं आहे, जीवना एकदाही तू माझा सखा नाही झालास रे, एकदाही नाही, मनाप्रमाणे एकदाही घडत नाही. असं होतं का श्रोते हो, खरंच की आपल्या मनाप्रमाणे कधीच घडलं नाही, पण मनाप्रमाणे घडत असताना आपली तृष्णा वाढत जाते, आपल्याला अधिक हवं असतं, अधिक हवं असतं. हे दिल मांगे मोर, हे जे अधिकचं हवं असतं ना, त्यामुळे एकदाही मनासारखा होऊ शकत नाही. हा जीवन, हे सखा जो आपला आहे, तो आपल्या बरोबर नेहमी असतो, पण हा एकदाही मनासारखा सखा होऊ शकत नाही. त्याचं कारण इथे, खेळलो खेळ झाला तसा. खेळ खेळताना बघा, आपल्या हातात काहीच नसतं, अगदी शेवटची ओव्हर बाकी असते, एक 25 रनची आवश्यकता असते, कसलेला खेळाडू असतो. आता आपल्याला माहिती असतं की अरे हा प्रत्येक बॉलवर सिक्सर लगावणार आणि तो त्याच वेळेस पहिल्या बॉलवर आउट होतो, आणि नंतर येणारा जो आहे तो एखादा बॉलर असेल, बॅट्समन नाही आहे. आणि होतं असं की तो मात्र उरलेल्या 5 बॉलवरती 25 रन काढून जातो आणि तो जिंकतो. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा, खेळलो खेळ झाला तसा. जसा खेळ व्हायला पाहिजे ना तसा होत नाही, पण जसा खेळ चाललाय तसंच आपल्याला खेळावं लागतं, त्याच्यात दुसरं काहीही करता येत नाही. श्रोते हो, अप्रतिम शब्द आहेत सुरेश भटांचे. हृदयनाथ मंगेशकरांनी याला संगीत दिलेलं आहे, सुरेश भटांचं गीत, आणि अरुण दातेंनी गायलेलं आहे. अरुण दाते त्यावेळेस खूप नवीन फार्मात होते आणि त्यावेळेचं हे गीत आहे. खूप छान त्यांनी म्हटलेलं आहे, शब्द जर समजले असतील, शब्दांचा सुवास जर घेता येणार असेल, तर हे गाणं ऐकण्यामध्ये अजून मजा येणार आहे. पुन्हा एकदा शब्द सांगतो, सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. तू मला मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले, दुःख माझा तुझा आरसा, जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा, खेळलो खेळ झाला जसा, जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. सुंदर शब्द, सुरेश भटांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि अरुण दातेंचा आवाज. श्रोते हो, आनंद घ्या, शब्दांचा सुगंध घ्या, गीत ऐका, आणि कसं वाटलं हे जरूर कळवा तुमच्या प्रतीक्षेमध्ये. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी, तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. संविधान हा फक्त पुस्तकांमध्ये असलेला विषय नाही, तर तो आपल्या दैनंदिनी आयुष्याशी, स्वातंत्र्याशी, हक्कांशी आणि नागरिक म्हणून आपल्या अस्तित्वाशी थेट जोडलेला आहे. पण अनेक वेळा सामान्य नागरिकांना स्वतःचे कॉन्स्टिट्यूशनल राईट्स नेमके काय आहेत, ते प्रॅक्टिकली कसे वापरायचे आणि संविधान आपल्या आयुष्यावर प्रत्यक्षात कसा परिणाम करतो याची पुरेशी माहिती नसते. आणि याच प्रॅक्टिकल कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेसवर आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रज्ञा शेजवळ मॅम. त्यांनी LLB, LLM, DLL आणि DW तसेच MA इन सायकोलॉजी असं केलेलं आहे आणि ते आता PhD करत आहे. गेली 7 वर्ष ते नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सेशन्स कोर्ट इथे लीगल प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर त्या NBT लॉ कॉलेज इथे लेक्चरर असून संतोष लॉ कॉलेज आणि नवजीवन कॉलेज इथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही कार्यरत आहे. भारतीय संविधान, फंडामेंटल राईट्स अँड लीगल अवेअरनेस या विषयांवर त्या विशेष काम करत असून संविधानाविषयी सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने जनजागृती करण्यावर त्यांचा भर असतो. मॅडम, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू.
0: मॅडम, अनेक लोकांना संविधान म्हणजे फक्त पुस्तक, कोर्ट किंवा स्पर्धा परीक्षांचा विषय वाटतो, पण प्रत्यक्षात संविधान सामान्य नागरिकांच्या आयुष्यात नेमकी काय भूमिका बजावतं असं तुम्हाला वाटतं?
1: सर, ऍक्च्युली आपण संविधानाकडे जर फक्त पुस्तक म्हणून बघितलं तर ते आपल्याला टेक्निकल वाटेल किंवा एक फक्त कायद्याचं पुस्तक आहे एवढंच आपल्याला जाणवेल, पण ते तसं नाही आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर तुमच्या, माझ्या आणि प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आयुष्यामध्ये संविधान प्रत्येक वेळेला आपण उपयोगात आणत असतो. लाईक दॅट आपण असं म्हणू शकतो की तुम्ही शिक्षण घेता हा संविधानिक अधिकार आहे. इवन तो ऍडमिशन घेणं इथल्या प्रोसेसपासून, त्यानंतर आपण म्हणूयात मतदानाचा अधिकार जो आपल्याला माहिती आहे, संविधानिक अधिकार आहे. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती मिळवायची आहे हा सुद्धा संविधानिक अधिकार आहे. तुम्हाला एक आपण म्हणूयात पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट पाहिजे आणि ते प्रोव्हाइड करणं ही सुद्धा स्टेटची जबाबदारी आहे. ते मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही ज्या काही गोष्टी करणार किंवा जी मागणी करणार ही सुद्धा संविधानिक आहे. सो डे टू डे लाईफ मध्ये तुमच्या प्रत्येक मुवमेंट्स आपण म्हणू शकतो की त्याचा कन्सर्न हा ऍब्सोल्युटली संविधानाशी येतो. सो संविधानाचा उपयोग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आणि प्रत्येक दिवसात तो करतोच असं आपण म्हणू शकतो.
0: राईट, राईट.
1: येस
0: मॅडम, Article 21 जर आपण बघितलं, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, याचा सामान्य नागरिकांसाठी प्रॅक्टिकली काय अर्थ होतो नेमका?
1: सर, राईट टू लाईफ म्हणजे फक्त जगण्याचा अधिकार एवढा तो आपण म्हणूयात सीमित नाहीये. त्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप वाईडर आहे, खूप विस्तृत स्वरूपामध्ये तो आहे. कारण जगण्याचा अधिकार हा फक्तच कसं तरी जगणं असं अजिबात होत नाही, तर ते क्वालिटेटिव्ह जगणं असणं हे सगळ्यात जास्त मॅटर करतं. म्हणजे प्राणी मात्रांपेक्षा काहीतरी उच्च कोटीचं असायला पाहिजे, खूप चांगलं असायला पाहिजे. आणि मग त्या राईट टू लाईफ मध्ये तुमच्या अनेक गोष्टी येतात. तुमच्या जगण्याला क्वालिटी देणं ही सुद्धा स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि जर ती मिळत नसेल तर स्टेट तुमचा राईट टू लाईफ इन्फ्रिंज करतो असं आपण म्हणू शकतो. कारण आपण म्हटले की क्वालिटेटिव्ह लाईफ पाहिजे, लाईफला क्वालिटी कुठून येणार आहे, तर तुमच्याकडे असायला पाहिजे शिक्षण, रादर बेसिक शिक्षण जे आहे, प्रायमरी एज्युकेशन तरी तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आणि मग ते प्रायमरी एज्युकेशन आता आपण बघतो, राईट टू लाईफ मध्ये Article 21 Capital A यामध्ये तुम्हाला शैक्षणिक जो अधिकार दिलेला आहे तो तुमचा राईट टू लाईफ आहे. का? तर जगण्याला क्वालिटी आणण्यासाठी तो महत्वाचा आहे. त्याचबरोबर आताच आपण डिस्कस केलं तसं की एक स्वच्छ एन्व्हायरमेंट पाहिजे. जर एन्व्हायरमेंट स्वच्छ नसेल, पाणी शुद्ध नसेल, हवा शुद्ध नसेल, तरी सुद्धा तुमच्या लाईफला ते अफेक्ट करतं, येते लक्षात का? चांगलं जीवन जगण्यासाठी याही गोष्टी तितक्याच जास्त गरजेच्या आहेत.
0: बरोबर.
1: इवन दो मी तुम्हाला एवढं सांगेन की मागे रामलीला मैदानावरती 4-5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की आपले रामदेव बाबा आहेत, त्यांनी एक आंदोलन केलेलं होतं, त्यांचे काही डिसिपल्स तिथे होते आणि रात्रीच्या वेळी त्यांचं आंदोलन शांतपणे चालू होतं आणि रात्रीच्या वेळी हे डिसिपल्स लोक, त्यांचे शिष्य लोक झोपलेले होते. त्यावेळेला गव्हर्नमेंटनी त्यांचं ते आंदोलन मोडून काढण्यासाठी तिथल्या पोलीस लोकांनी रात्रीच्या वेळी येऊन ते झोपलेल्या अवस्थेत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज केला. अल्टिमेटली झालं काय, याच्यामध्ये सुमोटो कॉग्निझन्स घेऊन स्वतः दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही त्याच्यामध्ये कॉग्निझन्स घेऊन त्यांनी राईट टू लाईफ मध्ये पीसफुल स्लीप हा सुद्धा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे इवन तो साऊथ साईडला पण एक चॅम्पिंग बेल म्हणून एक प्रसिद्ध केस आहे. त्याच्यामध्ये व्हायचं काय, एक चर्च होतं आणि त्या चर्चमध्ये प्रत्येक एका तासाला तिथली जी बेल आहे ती वाजवली जायची आणि ती खूप मोठी बेल होती, तिचा आवाजही खूप लांबपर्यंत जायचा. आणि व्हायचं असं की प्रत्येक एक तासाला बेल वाजते, प्रत्येक एक तासाला बेल वाजते. सो अल्टिमेटली बाकीच्या लोकांचं राईट टू लाईफ त्याच्यामुळे कुठेतरी डिस्टर्ब होतंय, त्यांची झोपही तिथे डिस्टर्ब होते. सो त्याच्यामध्ये सुद्धा केस दाखल झालेली आणि त्यात सुद्धा कोर्टाने हाच डिसिजन दिलेला होता की राईट टू लाईफ मध्ये नॉन इसेन्शियल प्रॅक्टिस ज्या असतील जर धर्माच्या, तर त्या संविधान कधी प्रोटेक्ट करत नाही. त्या फक्त इसेन्शियल प्रॅक्टिस तुमच्या प्रोटेक्ट होतील, कारण या अशा प्रॅक्टिसेसमुळे कुणाचं तरी राईट टू लाईफ कुठेतरी डिस्टर्ब होत आहे. सो हा कॉन्सेप्ट आहे. बऱ्याच गोष्टी राईट टू लाईफ मध्ये आहे आणि याचा जर थोडा ब्रॉड वेणी आपण विचार केला तर अरुणा शहाबाग नावाची जी केस तुम्ही ऐकली असेल कदाचित, KM हॉस्पिटलची केस आहे, तर तिथल्या त्या नर्सवरती एका तिथल्याच वॉर्ड बॉयनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की ती कोमामध्ये गेली होती. आणि बरेच काळ तिच्या फॅमिलींनी तिच्याकडे, म्हणजे आपण म्हणूया थोडे दिवस लक्ष दिलं, त्यानंतर बऱ्याच काळानंतर ते दुर्लक्ष करायला लागले आणि ती जवळपास माझ्या मते 20-22 वर्षांपर्यंत ती कोमामध्ये होती. तेव्हा तिच्या एका मैत्रिणीने, पिंकी नावाच्या एका मैत्रिणीने, तिने रिट पिटिशन फाईल केलं आणि तिने म्हटलं की राईट टू लाईफ मध्ये एखाद्याचं जीवन संपवण्याचा पण अधिकार असायला पाहिजे. कारण तो व्यक्ती विनाकारण सर्व्हाइव्ह करतोय, कुठलीही मेडिकल आपण म्हणूयात की इम्प्रुव्हमेंट तिच्यामध्ये नाहीये, तर उगीचच एखाद्या जीवाला असा त्रास देणं किंवा त्या त्रासात ठेवणं हे चुकीचं आहे. तर त्या आत्म्याला कुठेतरी मुक्त करणं हाही एक राईट टू लाईफचाच भाग असायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिले की एक पॅसिव्ह इथोनेशिया एक जो प्रकार आहे तो त्यांनी राईट टू लाईफ मध्ये टाकला. आता तुम्ही बघत असाल की एखादा व्यक्ती अगदीच त्याचा आजार बराच होत नाहीये आणि तो बेडवरच आहे हॉस्पिटलमध्ये, जस्ट व्हेंटिलेटर वरती तो आहे, पल्स रेट तुम्हाला दिसतंय पण इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये हेल्थमध्ये काही होणार नाही. तर अशा वेळेला तो पॅसिव्ह इथोनेशिया वापरायचा असतो की तुम्ही ज्या गोष्टीमुळे त्याचं जीवन फक्त सर्व्हाइव्ह होत आहे पण ते आपण म्हणूयात की सुधारण्याच्या अवस्थेत नाहीये, त्यावेळेला किंवा भविष्यात पण चान्सेस नाही की त्याच्यावरती काहीतरी आपण म्हणूयात मेडिसिन किंवा काही रिसर्च होऊ शकेल, सो अशा वेळेला तो पॅसिव्ह इथोनेशिया दिला जातो. त्याच्यासाठी हायकोर्टाची परमिशन घ्यावी लागते आणि त्यावेळेला तुम्ही जे मेडिसिन्स किंवा जी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतात ती ट्रीटमेंट तुम्ही काढून घ्या जेणेकरून त्या व्यक्तीला नॅचरल डेथ कॉज होईल, कारण की हे तुमच्या राईट टू लाईफला कुठेतरी अफेक्ट करणाराच घटक आहे. सो अनेक गोष्टी राईट टू लाईफ मध्ये, आणि मनेका गांधींची तर लँडमार्क जजमेंट आहे याच्यामध्ये, त्यांनी तर म्हटलंय की माझ्या राईट टू लाईफ मध्ये गो टू अब्रॉड हा सुद्धा माझा राईट टू लाईफ आहे. सो खूप वाईडर कॉन्सेप्ट आहे हा, आपण जितकं बोलू तितकं कमीच आहे त्याच्यावर.
0: एक्झॅक्टली,
1: ऍब्सोल्युटली होऊ शकतो, ऍब्सोल्युटली होऊ शकतो. इवन दो आपल्या प्रत्येक आर्टिकल वरती आपण खूप बोलू शकतो, इतके चांगल्या केस लॉज आपल्याकडे आहेत.
0: येस मॅडम, एखादा सरकारी अधिकारी किंवा यंत्रणा मनमानी आर्बिट्ररी ऍक्शन असं करत असेल तर सामान्य नागरिकाकडे कोणते कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन असतात?
1: येस, खूप चांगला प्रश्न आहे सर. कारण की आपल्याला जेव्हा संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स दिलेत आर्टिकल 12-35 पर्यंत, तर काय आपल्या लाईफला क्वालिटी आपल्याकडे अधिकार असतील तर येतात, बरोबर आहे? म्हणून फंडामेंटल राईट्स आपल्याला मिळाले. त्याचबरोबर याच्यामध्ये अधिकार दिले म्हणजे त्याचं उल्लंघन होणार नाही असं तर काही होऊ शकत नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की नुसतेच राईट देऊन फायदा नाही, इन्फ्रेंच जर झाले तर रेमेडी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग ती रेमेडी त्यांनी आर्टिकल 32 मध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची परमिशन आणि आर्टिकल 226 खाली हायकोर्टात जाण्याची परमिशन, मग त्याच्यामध्ये 5 प्रकारची रिट्स येतात. येस, तर त्याच्यामध्ये हिबियस कॉर्पस जे आपण पॉप्युलरली नोन आहे की पिक्चरमधनं आपण बऱ्याचदा बघतो, आता हिबियस कॉर्पस तुम्हाला ऐकायला मिळतं की एखाद्या ऑथॉरिटीने तुम्हाला इलिगली डिटेन करून ठेवलं असेल त्यावेळेला हिबियस कॉर्पसचं रिट दाखल केलं जातं. त्या व्यक्तीला प्रोड्यूस द बॉडी बिफोर द कोर्ट असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला तुम्ही इलिगल डिटेन्शन मध्ये ठेवलंय त्याला कोर्टासमोर हजर करा. ओके, सो ते हिबियस कॉर्पसचं रिट आहे. देन रिट ऑफ मेंडामस, रिट ऑफ मेंडामस म्हणजे वी कमांड, वी कमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आपण म्हणूयात कमांड देतं अशा व्यक्तीला, जो व्यक्ती सरकारी, आपण तुम्ही जसं म्हटलं की सरकारी अधिकारी आहे किंवा एखादी यंत्रणा आहे, ती त्यांचं काम प्रॉपर करत नाही. त्यांचं काम करत नाही म्हणजे अल्टिमेट काय, ते नागरिकांसाठी काम करतात. आणि एखाद्या नागरिकाचं ते काम करत नाहीयेत किंवा त्यांना जी रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करत नाहीये. सो अशा वेळेला हे रिट ऑफ मिंडामस दाखल केलं जातं हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये आणि ते कमांड देतात की या व्यक्तीचं हे काम पूर्ण केलं पाहिजे किंवा झालं पाहिजे. त्याला रिट ऑफ मिंडामस म्हटलंय. देन रिट ऑफ प्रोहिबिशन आपल्याकडे आहे. जे रिट ऑफ प्रोहिबिशन आणि रिट ऑफ सर्शररी हे दोन्ही रिट, याला आपण एक प्रकारचं ज्युडिशियल रिटच म्हणतो. कारण की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त न्यायालयीन कामकाज चालतं. प्रोहिबिशन इन द सेन्स की एखाद्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाहीये एखादी केस चालवण्याचा, आणि तरी सुद्धा ते कोर्ट ती केस चालवत आहे. त्यावेळेला त्यांना तिथे थांबवलं जातं की तुम्हाला ही केस चालवण्याचा अधिकार नाही, तुम्ही थांबून घ्या. आणि सेम रिट ऑफ सर्शररी म्हणजे काय, एखादं ज्युरिस्डिक्शन नसताना कोर्ट केस चालवत आहे आणि त्याच्यात त्यांनी डिसिजन पण दिलाय, जजमेंट पण दिलाय. देन कोर्ट त्यांना सांगत स्क्वॅश द डिसिजन. तुम्हाला अधिकार
0: ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, म्हणजे प्रॅक्टिकली लोकांना
1: ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय असतं सर, की अधिकार स्थल सीमा. तुम्ही तुमचे म्हणजे आपण म्हणूयात की आपला नाशिकचा भाग जो आहे तो खूपच मोठा आहे. जसं आपल्याकडे पंचवटीचा एरिया आहे, आपला आपण म्हणूयात की हा मुंबई नाक्याचा एरिया आहे, आणखी गंगापूर रोडचा एरिया आहे. सो ठरवून दिलेलं असतं कोर्टालाही, मॅजिस्ट्रेट्स ऍज वेल ऍज पोलीस स्टेशन्स. आपण रोडने जाताना बघतो बघा की हद्द सुरू, पर्टिक्युलर पोलीस स्टेशन हद्द सुरू. म्हणजे काय, जर त्यांच्या एरियामध्ये जर एखादा गुन्हा घडतोय तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं आणि त्या प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेत त्यांच्या ज्युरिस्डिक्शनच्या कोर्टाकडे तो दावा देणं चालवायला, म्हणजे ठरलेल्या सीमांमध्ये जे काही गुन्हे होतील हे चालवण्याचा अधिकार त्या पर्टिक्युलर कोर्टाला असेल, ऍज वेल ऍज आपण असं म्हणूयात की त्या पोलीस स्टेशनला त्याच लोकांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय. सेम तसंच कोर्टाला ज्युरिस्डिक्शन असतं. कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनचे काही टाईप्स आहेत, जसं की पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन आहे, ऍज पर सब्जेक्ट मॅटर ज्युरिस्डिक्शन आहे, त्यानंतर टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आहे, एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आहे. सो असे वेगवेगळे पिक्युनरी म्हणजे पैशांच्या स्वरूपातले जे दावे असतात, सिव्हिल कोर्टाचे दावे. मग ते 5 लाखाच्या आतील दावे जर असतील तर तुम्हाला सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनकडे तुमचा दावा जातो, आणि त्याच्यापासून 5 लाखाच्यावर मग तुमचे ते सीआर मध्ये अगदी मग पुढे कितीही रुपयांपर्यंतची तुमची वसुली असू देत तर तो दावा जातो सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे. हे झालं पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन. पैशांच्या स्वरूपामध्ये जे काय तुमची वसुली असेल किंवा जे असेल त्या संदर्भातलं असतं ते. सो अशा पद्धतीने ते ज्युरिस्डिक्शन ठरलेलं असतं. आणि मग अशा पद्धतीने एखाद्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाहीये आणि त्या कोर्टाने तो दावा किंवा ती केस चालवली आणि त्यांनी दिलेलं जे जजमेंट आहे ते स्क्वॅश करण्याचा अधिकार म्हणजे रिट ऑफ सर्शररी. आणि आपलं एक त्यानंतर राहतं ते म्हणजे रिट ऑफ को वॉरंटो. रिट ऑफ को वॉरंटो मीन्स अंडर विच ऑथॉरिटी, कुठल्या अधिकाराखाली. म्हणजे आता काही आपल्याकडे काही संस्था असतात किंवा आपण म्हणूयात की काही बँका आहेत किंवा इतर दुसरे काही ऑर्गनायझेशन की ज्याच्यावरती काही पोस्ट भरण्याचा अधिकार तिथली जी काही बॉडी असते त्यांना दिलेला असतो पर्टिक्युलर. म्हणजे जसं की आपण म्हणूयात की काही पदं ही परीक्षेच्या अंतर्गत आणि काही भरण्याचा अधिकार तिथले जे काही पॅनल असेल त्यांना राईट दिलाय की इथल्या ह्या जागा तुम्ही भरू शकता. सो त्या जागेवर जेव्हा ते एखाद्या व्यक्तीला अपॉइंट करता आणि तो व्यक्ती तेवढा क्वालिफाईड नसेल त्या जागेवर बसण्यासाठी, त्यावेळेला एखादा व्यक्ती क्वालिफाईड आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की याच्यापेक्षा मी क्वालिफाईड आहे, माझं असं म्हणणं नाही की ती जागा तुम्ही मलाच द्या, पण तो व्यक्ती खरंच ज्या अधिकाराने बसलाय तेवढा अधिकार त्याला आहे का हे तपासून तरी बघा. तुला म्हटलंय रिट ऑफ को वॉरंटो. सो असे वेगवेगळे हे 5 प्रकारचे रिट्स. म्हणजे सगळ्यात महत्वाची बाजू याच्यात हे येते की आर्टिकल 32 आणि 226 खाली जेव्हा तुमचे फंडामेंटल राईट्स इन्फ्रिंज होतात तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला याचा उपयोग करायचा असतो.
0: अच्छा,
1: येस,
0: ग्रेट. मॅम, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे नेमकं काय आणि सामान्य नागरिक पीआयएल कधी करू शकतो, आणि एक असं काही उदाहरणं आहेत का की पीआयएल मुळे प्रॅक्टिकली समाजामध्ये कोणते महत्वाचे बदल झाले आहेत?
1: येस येस, ऍब्सोल्युटली. आता जसं आपण बोललो ना आर्टिकल 32 आणि 226 हा त्याच्याच अंतर्गत येणारा एक भाग आहे पीआयएल. फक्त इथे काय माहितीये की पीआयएल दाखल करत असताना एखादा पब्लिक स्पिरिटेड पर्सन जो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ती पीआयएल दाखल नाही करत, जसं की सपोज तुमचं काहीतरी नुकसान झालं तर तुम्ही कोर्टात जाणार, तुमचे फंडामेंटल राईट्स इन्फ्रिंज झाले तर तुम्ही कोर्टात जाणार, पण इथे असं नाहीये. इथे कधी कधी पब्लिक ऍट लार्जला काहीतरी प्रॉब्लेम आहे पण एखादा पब्लिक स्पिरिटेड पर्सन त्याला असं वाटतं की यांच्यासाठी मी पुढे गेलं पाहिजे. जसं आपण म्हणूयात की अनेक अशिक्षित लोक असतात आणि त्यांच्या बाबतीत बऱ्याचदा ते जिथे काम करतात तिथेही त्यांच्या सोबत अन्याय होऊ शकतो, त्यांना माहिती नसते पुरेशी. अशा वेळेला एखादा व्यक्ती पुढे येऊन त्यांच्या वतीने आर्टिकल 32 आणि 226 खालीच हे दाखल करतो. आणि याचा परिणाम आपण PIL मध्ये तर चांगले प्रख्यात ऍडव्होकेट आहेत गंगा वॉटर पोल्युशनच्या केसमध्ये आणि इतर आणखीन MC मेहता म्हणून ज्यांनी सिनियर काउन्सिल आहेत MC मेहता त्यांनी खूप चांगलं PILचं काम केलं आणि ऑलमोस्ट PIL त्यांनी एन्व्हायरमेंटवरती त्यांनी दाखल केलेलं दिसतात. म्हणजे गंगा जी आहे गंगा नदी त्याच्यामध्ये टेनरीज फॅक्टरीजचं पाणी सोडलेलं होतं आणि त्याचा परिणाम असा होता की जिथून पाणी वाहतंय आणि ते पाणी वापरलं जातं जितके लोक ते पाणी वापरतात सगळ्यांनाच त्याच्यामुळे स्किन डिसीज किंवा काही आजार बराच प्रॉब्लेम होत होता. त्यावेळेला बघा म्हणजे तो प्रॉब्लेम फक्त काय MC मेहतांना फेस करावा लागत नव्हता.
0: बरोबर.
1: तिथे सगळ्याच लोकांना फेस करावं लागत होतं पण कोणी पुढे येत नव्हतं. सगळ्यांच्या वतीने MC मेहता पुढे जाऊन याच्यासाठी काम करतात. त्याचबरोबर की दिल्लीचं एन्व्हायरमेंट की इतकं आपल्याला माहिती पोल्युशन इतकं भयानक आहे तर मला शुद्ध हवा मिळणं हा माझा राईट टू लाईफ आहे तो कुठेतरी इन्फ्रिंज होतो आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर प्रॉपर काम नाही करत याच्याही संदर्भामध्ये MC मेहतांचे खूप चांगले PIL त्यांनी दाखल केले आणि त्याच्यावरती काम केलं गेलंय. महत्वाची गोष्ट की त्यांनी दाखल केलेल्या PIL वरती काही कामं झाली किंवा आणखी तुम्हाला PIL च्या बाबतीत सांगता येईल जे बाँडेड लेबर्स आहेत त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच PIL दाखल झाल्यात. त्याचाही परिणाम आपल्याला समाजामध्ये चांगला दिसतो की आता जर कुठे बाँडेड लेबर दिसले तर आपल्याला माहितीये की जो व्यक्ती अशा पद्धतीने काम करून घेत असेल त्याच्या अगेन्स्ट आपण तक्रार करू शकतो. त्यांना मोठ्या शिक्षा त्याच्यामध्ये दिल्या जातात. त्याचबरोबर तुरुंग व्यवस्थेमध्येही PIL दाखल झालेले आहेत की त्यांचं रिहॅबिटेशन झालं पाहिजे कारण गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला फक्तच गुन्हेगाराला फोकस नाही करायचं आहे. त्याची जी एक गुन्हेगारी वृत्ती आहे जी मानसिकता की कुठेतरी कर्टल करणं आणि त्याच्यातला माणुसकीचा अंश आहे तो कुठेतरी वरती घेऊन जाणं हाही फोकस त्याच्यामध्ये आहे. म्हणून मग काय केलं पाहिजे तर त्या गुन्हेगारांचं आपण म्हणूयात पुनर्वसन करणं त्यांना शिक्षण असेल किंवा आपण म्हणूयात की त्यांनाही चांगलं आरोग्य दिलं गेलं पाहिजे आरोग्य त्यांचं हेल्दी असलं पाहिजे चांगलं फूड प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे हायजीन्स ते जिथे आहे तिथे असणं गरजेचं आहे शिक्षण मिळणं गरजेचं आहे त्यांना. त्याचबरोबर त्यांना पॅरोल फरोल सारख्या गोष्टी आहेत या सगळ्यात महत्वाच्या आहे आणि हा सुद्धा रिहॅबिटेशनचा एक पार्ट आहे. पॅरोल म्हणजे काही दिवसांसाठी कैदी जो आपण म्हणूयात की जेलमध्ये आहे त्या व्यक्तीला त्याच्या फॅमिलीसोबत राहण्याचा अधिकार असतो. काही विविध प्रसंगांमध्ये जसं की त्याच्या घरामध्ये काही सुखद किंवा काही दुःखद प्रसंग असतील तर त्याला बाहेर सोडलं जातं ज्याचा परिणाम काय की तो त्याच्या फॅमिलीच्या अटॅचमेंटमध्ये गेल्यानंतर पुन्हा कुठेतरी मला माझ्या फॅमिलीसोबत राहता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी माझे जे बिहेव्हिअर्स आहेत हे कुठेतरी चांगले झाले पाहिजे ही एक आपण म्हणूयात की सायकोलॉजिकल त्याचा माइंडसेट तसा सेट झाला पाहिजे हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. सो बरेच PIL आपल्याला बघायला मिळतील. येस
0: मॅडम, एखाद्या महत्वाच्या सुप्रीम कोर्ट जजमेंटमुळे सामान्य नागरिकांच्या आयुष्यात प्रत्यक्षात काय बदल झाले असं एखादं उदाहरण सांगाल का?
1: हो नक्कीच. आता विशाखाची जी एक केस होती त्याच्यामध्ये सुद्धा PIL चाच भाग आहे बघा. विशाखाची केस जी होती त्याच्यामध्ये झालेलं असं होतं की ती जी विमेन आहे त्यांच्या वर्कप्लेसमध्ये त्यांच्यावरती काही सेक्शुअल टॉर्चरिंग त्यांच्यावरती होत होतं पण कधी त्याच्यावरती स्पष्टपणे बोललं जायचं नाही कारण की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मी तिथे काम करते तर माझी नीड गरजेची आहे मला ते फुलफिल झालं पाहिजे माझी जी काही इकॉनॉमिकली नीड आहे किंवा माझं करिअर असेल व्हॉट एव्हर जे काही असेल नसेल त्याच्यामुळे जे काही अधिकारी असतील किंवा सोबतचे कलिग्ज असतील त्यांच्याकडनं होणारा हा जो काही सेक्शुअली हॅरॅशमेंट म्हणा अब्युसिंग म्हणा किंवा टॉर्चर म्हणा त्याच्याकडे कधी कुणी स्पष्टपणे त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात कुणी बोलत नव्हतं आणि परिणाम असा आहे की त्याचा परिणाम त्या स्त्रीवरतीही होत होता आणि जी लोक हे सगळं करतायत त्यांना या गोष्टीची भीती नव्हती. सो परिणाम असा आहे या गोष्टीचा की ही जेव्हा केस पुढे आली याच्यामध्ये PIL दाखल झालेला आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली केस आहे आणि त्यानंतर प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ठिकाणी विशाखाची समिती असलीच पाहिजे. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर प्रॉब्लेम असेल तर तिने विशाखा कमिटीमध्ये जाऊन सांगायलाच पाहिजे आणि त्याचं प्रत्येक काही त्यांच्या ठरलेल्या ड्युरेशन प्रमाणे त्यांच्या मीटिंग्स वगैरे होतात आणि त्याचं ऑब्झर्वेशन आहे की आपल्या एरियामध्ये किंवा जिथे आपण काम करतोय इथे कुणाला कुठल्याही लेडीजला असा कुणापासून काही त्रास आहे का या संदर्भामध्ये रेग्युलरली त्याचा एक फॉलोअप घेतला जातो.
0: अच्छा.
1: हो हो.
0: ओके. म्हणजे जे आपण विशाखा गाईडलाईन्स.
1: येस येस येस येस येस. हा कारण की त्या एका गोष्टीचा परिणाम असा की तुम्हाला सर्वच गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये तुम्हाला आज विशाखा कमिटी दिसेल आणि कुठल्याही स्त्रीला जर वाटलं तिच्यावरती तिथे अन्याय होतोय सो ती तिथे अप्रोच होऊ शकते. येस. तो एक मोठा बेनिफिट आपल्याला दिसेल. अनेक अशा केसेस आहेत जसं आपण म्हणूयात की मनेका गांधींची जी आर्टिकल 14, 19 आणि त्याचबरोबर 21 मध्ये राईट टू लाईफ मध्ये येणारी केस त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आर्बिट्रेशन असतं का म्हणे, तुम्हाला अधिकार आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही आर्बिट्ररी निर्णय द्यावेत किंवा कुठलेही बंधनं एखाद्यावरती टाकावेत असं नाही चालणार. म्हणजे मनमानी कारभार असतं का म्हणे, मग तो कुठे पण असू दे, तुम्ही घरात राहत असाल, तुम्ही बाहेर सर्व्हिस करत असाल किंवा तुम्ही आपण म्हणूयात की तुमचं काम करताय, कुठेही आर्बिट्ररीनेस असतं का म्हणे. जसं आपण म्हणूयात की युनिव्हर्सिटी आहे आणि त्यांनी जर आर्बिट्ररी एखादा निर्णय असा ठरवला की 100 मार्काच्या पेपरमध्ये 80 मार्क्स ज्याला पडतील तोच फक्त पास. युनिव्हर्सिटीला राईट आहे सिलेबस ठरवण्याचा, एक्झामिनेशनचा, एक्झामिनेशन कंडक्ट करणं, व्हॉट एव्हर, सगळे त्यांना राईट्स आहेत बरोबर आहे UGC च्या गाईडलाईन्स प्रमाणे. म्हणून हा निर्णय योग्य वाटतो का, कुठल्याही स्टुडंटला वाटेल का असं की 100 पैकी 80 पडले तरच तो पास, हा कुठेतरी आर्बिट्ररीनेस आहे हे असतं का म्हणे. हा इम्पॅक्ट जो आहे हा सगळीकडेच तुम्हाला दिसेल की आर्बिट्ररीनेस हा कुठेच असतं का म्हणे. जे काय असेल तर रिझनेबल असायला पाहिजे, जे पण तुम्ही ठरवणार ते रिझनेबल असू द्या.
0: येस मॅडम, आजच्या अत्यंत मार्गदर्शक, प्रॅक्टिकल आणि विचार प्रवर्तक चर्चेसाठी तुमचे आभार. आजच्या चर्चेमधून सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना आणि नव्या पिढीला संविधान आणि फंडामेंटल राईट्स याकडे अधिक जागरूक आणि प्रॅक्टिकल दृष्टीने पाहण्याची दिशा निश्चितच मिळेल. आपण ऐकत होतात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. थँक्यू सो मच.
1: थँक्यू सर. थँक्यू सो मच.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची। ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात। ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते। तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात। परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र। इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती। त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या। आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते। एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार। होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते। त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल।
0: क्या बात आहे, श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385-340-454।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

कदो नहीं तो मैं रो।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: श्री आर डी वर्मन जी हमेशा इंस्पिरेशन उनसे हमने लिया और उन्होंने एक्सपेरिमेंट्स बहुत किए लाइफ में. कई इंस्ट्रूमेंट इंडस्ट्री को इंट्रोड्यूस किए, जैसे 12 स्ट्रिंग गिटार, मादल, बेस गिटार. एक बार इस इंडस्ट्री में म्यूजिशियनों की स्ट्राइक हो गई थी, कोई म्यूजिशियन बजा नहीं रहा था.
4: किसी को गाना रिकॉर्ड करना था तो देखिए इंस्पिरेशन कैसे काम आती है. पंचम दा ने गाना रिकॉर्ड किया, वो गाना बहुत चला और उसमें अगर आप नोटिस करेंगे तो उसमें जो म्यूजिक के इंट्रोड्यूस हैं वो कुछ नहीं है, रिदम चल रहा है, एक आदाब जैसी वॉइस डायलॉग बोलती है, एक इंजन का इफेक्ट दे दिया है और गाना स्मूथली निकल गया. देखिए

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
3: नमस्कार.
2: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीस मध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
3: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
2: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 9:30 याद किया दिल ने कहा हो तुम, तर रात्री 10 माझी कविता या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. रात्री 11:30 ते पहाटे 4 हिंदी चित्रपट संगीत, पहाटे 4 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवादक ऋषिकेश आयाचित. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 83। जेणे जाळीला काम तो राम ध्यातो,

0: श्रोतेहो, मागील श्लोकांप्रमाणेच राम नामाचे महत्व पटवून देताना समर्थ भगवान शंकरांचा दाखला देत आहेत. प्रत्यक्ष मदनाला जाळणारे भगवान शंकर हे श्री राम नाम घेतात, रामाचे ध्यान करतात. पार्वतीला भगवान शंकर अति आदराने श्री रामांचे गुणवर्णन करतात. त्यांच्या अंगी सर्वात मोठे वैराग्य आहे, सामर्थ्य आहे, असे असूनही त्यांचा नामावर दृढ विश्वास आहे. या ठिकाणी समर्थ अध्यात्म रामायणातील एका कथेचा आधार घेतात. माता सतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकर अत्यंत दुःखी झाले आणि ते कैलास पर्वतावर जाऊन कठोर तपश्चर्येत लीन झाले. इकडे तारकासूर नावाच्या राक्षसाने सर्व देवांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्याला असा वर मिळाला होता की त्याचा वध महादेव पुत्राकडून होऊ शकेल, पण महादेव तर तपश्चर्येत होते. अशा वेळी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी शंकरांनी पार्वतीशी विवाह करून पुत्रास जन्म द्यावा हे विश्वाच्या कल्याणाचे होते. त्यासाठी इंद्रादी देवांच्या विनंतीनुसार कामदेव कैलास पर्वतावर गेले. त्यांनी कामेच्छा निर्माण करणारा बाण चालवून शंकराच्या तपस्येचा भंग केला. तपस्या भंग झाल्याने क्रोधित शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला. त्या डोळ्यातून आलेल्या ज्वालाग्नीमुळे कामदेव तात्काळ जळून भस्म झाले. त्यानंतर कामदेवांच्या पत्नीने रतीने विलाप करीत शंकरांना आपल्या पतीला पूर्ववत करण्यास सांगितले. शंकरांनीही तिला आशीर्वाद दिला की द्वापार युगात कामदेव श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न म्हणून जन्म घेतील. श्रोतेहो, ही कथा केवळ कथा न घेता मानवी मनाचे प्रतीक म्हणून घेता येते. शंकरांचा तिसरा डोळा हा ज्ञान वैराग्याचा सूचक आहे. याचा अर्थ असा की ज्यावेळी साधकाच्या मनात शुद्ध ज्ञान जागृत होते त्यावेळी कामविकार नष्ट होऊन अंतर्मनात शांती मिळते. भगवान शंकर हे पत्नी पार्वतीसह प्रभू रामांचे गुणगान त्यामुळेच करतात. या श्लोकाचा गूढार्थ असाही घेता येईल की जे लोक विकारी आहेत अशा लोकांनीही राम नाम घ्यावे. नामस्मरण हे केवळ औषध नसून अमृत आहे असे समर्थांना सूचित करायचे आहे. इथे पुन्हा एकदा जाणवते की समर्थ हे खूपच समाजाभिमुख आहेत. समाजातील कामादी विकारांचे किंकर, दुर्बल, पामर यांनीही राम नाम घेऊन आपले हित साधावे अशी तळमळ समर्थांना वाटते. म्हणूनच त्यांनी अशा लोकांना कमी न लेखता आईच्या मायेने राम नाम घेण्यास ते प्रवृत्त करतात. रामभक्त तुलसीदासही आपल्या तुलसी रामायणात सांगतात, राम नाम कर अमित प्रभावा, संत पुराण उपनिषद गावा, संतत जपत संभु अविनाशी, शिव भगवान ज्ञान गुण रासी. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

श्रोते हो नमस्कार, रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज घेऊन आलोय पुन्हा गीत प्रतिमा. आणि आजची ही गीत प्रतिमा आहे एका प्रतिभाशाली संगीतकाराची, अशा संगीतकाराची ज्याला लता दीदी, होय स्वर सम्राज्ञी लता दीदी कौतुकाने म्हणत गझलों के शहजादे. होय गझलों के शहजादे. आणि हा शहजादा काय म्हणतो तर तो म्हणे मैं कासे कहूं पीर.

मित्रांनो, माणसाला आपला चेहरा दाखविता येतो, हृदय नाही दाखवता येत. आग सीने में जो जलती है बुझाओ कैसे, बात जो दिल में है बताओ कैसे, असं असूनही नर्म नाजूक संगीताच्या तारा छेडून या हृदयीचे त्या हृदयी हे पोचविणारा हा शहजादा मदन मोहन, मदन मोहन कोहली. स्वतः निःशब्द होऊन गजलेला बोलत करणारा हा किमयागार. बोलतील तर

मदन मोहन खरंतर बहुरंगी आणि बहुढंगी माणूस. सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी केली. उडत्या चालीची गाणी, गंभीर गाणी, कव्वाली, देशभक्तीपर, भजन, वेस्टर्न स्टाईल अशी अगदी सगळी. पण मदन मोहन म्हणजे गझल हे समीकरण पक्कं झालं. मनाचा वेध आणि हृदयाचा ठाव घेणारं संगीत म्हणजे मदन मोहन. आणि मदन मोहन म्हणजे लता, रफी आणि तलत हे त्रिकूट. अर्थात दुसरी ही बेफाम गाणी दिली त्यांनी, शोक आणि दिल पे बिजलियां गिराने वाले ये गाने ये न

It is not quantity, but quality, which matters. मित्रांनो, हे सिनेसंगीतामध्ये सिद्ध करणारा गायक म्हणजे तलत मेहमूद. एखादी रेशमी ज्योत थरथरावी तसा हा आवाज. झिरो फ्रिक्शन, अर्थातच मदन मोहन यांचे ते लाडके गायक. या दोघांनी अवघी 23 गाणी केली, त्यातही सोलोज किती तर फक्त 14. फिर वही शाम, मेरी याद में, दो दिन की मोहब्बत में, ही सगळी गाणी कहर आहेत अगदी. पण आज आपण ऐकूया कारुण्याचा कळस, बेरहम आसमा.

लग जा गले कि फिर ये हसी रात हो ना हो। या मदन मोहन आणि लताच्या गाण्यासाठी शब्दच नाहीत माझ्याकडे, पण नौशादजी एकदा म्हणाले होते, बस ये गाना मुझे दे दो, बदले में मेरा पूरा संगीत ले लो। मदन मोहननं असं म्हणावं आणि तेही नौशादजींनी। कोणती होती बरं ती अप्रतिम गझल? ती होती है इसी में प्यार की आबरू। शब्द, स्वर आणि संगीत या तिघांचा हा अजरामर आविष्कार, ऐकूया।

दस्तक। मित्रांनो, हे फक्त एका सिनेमाचं नाव नाहीये, मदन मोहनना पहिला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळवून देणारा हा चित्रपट आणि ही कलाकृती आहे। तलतप्रमाणेच रफी सुद्धा त्यांचे अत्यंत आवडते गायक। रफी साहेबांविषयी आपण काय बोलावं, किती बोलावं, त्यापेक्षा त्यांना ऐकावं। तुमसे कहूं एक बात परों से हल्की हल्की।

संगीतात येण्याआधी मदन मोहन आर्मीत होते. ब्रिटिश इंडियन आर्मी सेकंड लेफ्टनंट पदावर ते 2 वर्ष होते. त्यामुळे शिस्त, मेहनत आणि वक्तशीरपणा हे गुण त्यांच्याकडे संगीतात आल्यावरही होते. खरं तर संगीताचं औपचारिक असं शिक्षण त्यांनी घेतलंच नव्हतं, पण चांगलं संगीत आणि उत्तम वादन हे सगळं ऐकूनच ते तयार झाले. निरंतर काम, संगीत हाच ध्यास. खरंच अशा या अवलियाला चैन कहा, आराम कहा.

मित्रांनो, माणसाच्या मनात एक असतं तर नियती काही दुसरंच घडवते. मदन मोहन यांना ॲक्टर बनायचं होतं, हिरो बनायचं होतं. तसे ते होतेही उंच आणि राजबिंडे, आणि ते उत्तम स्वयंपाकीही होते, कुक होते. वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घाल ते त्यांच्या पाहुण्यांना. खाण्यापिण्याचे ते शौकीनच होते म्हणा ना. क्रिकेट, बिलियर्ड्स हे सगळं सुद्धा ते उत्तम खेळत. बॉक्सिंग, स्विमिंग असे कितीतरी खेळ ते खेळत. शिवाय उमदा स्वभाव, दिलदार माणूस. म्हणून मदन मोहनजी, जहाने मौसिकी पे हुकूमत तुम्हें मुबारक हो.

25 जून 25 जून 1924 ही मदन मोहन यांची जन्मदिनांक, म्हणजे तब्बल 102 वर्ष होतील आता त्यांना. आणि आपल्यातून जाऊनही त्यांना 50 वर्ष उलटलीत, पण अजूनही त्यांच्या संगीताचं गारोड, त्यांच्या गाण्याची जादू आजही तशीच बरकरार आहे, कायम आहे. 1951 आखे या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास 2004 वीरजारापर्यंत चालूच राहिला. त्यांच्या काही अप्रकाशित कंपोझिशन्स अजूनही येत आहेत. त्यांची सदाबहार गाणी त्यांचे चाहते आजही ऐकतात, आजही गातात, उद्याही ऐकतील आणि उद्याही गातील. आणि त्यातच आपल्याला मदन मोहन दिसत आहेत, ऐकू येत आहेत. श्रोते हो, आज इतकंच. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळेच ऐकतोय मदन मोहन नावाच्या जादूगाराची सुरीली करामत. आज ऐकूया, कारण उद्या बहारे हमको ढूंढेंगे, न जाने हम कहाँ होंगे, हम कहाँ होंगे. शुभरात्री.

या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गायक स्वर किशोर कुमार, संगीतकार राहुलदेव बर्मन.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पुरस्कार या चित्रपटामधलं SH बिहारी यांची शब्दरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: जी और जिने दो या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत आता ऐकूयात अनुराधा बोडवाल यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात जल बिन मछली नृत्य बिन बिजली या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत जाल या चित्रपटामधलं इला अरुण यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: की फरमाइश। श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात काला आदमी या चित्रपटामधलं। वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: बाल गोपाळां करता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादरकर्त्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत समझोता या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात कोरा कागज या चित्रपटामधलं हे गीत आहे. MG हसमत यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात गीत ऐकूयात किसा खून का या चित्रपटामधलं अनवर सागर यांचे शब्द, नदीम श्रवण यांचं संगीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा किस्सा आहे अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचा. यांचा हा सिनेमातला किस्सा नाही, सिनेमाच्या बाहेरचा किस्सा आहे, पण मजेशीर किस्सा आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो. हा किस्सा शेअर करण्याचं कारण की जून महिना चालू आहे आणि जून 1973 या दोघांचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर हे हनीमूनला लंडनला गेले होते. तर ह्या लंडनमधला हा किस्सा आहे. हा किस्सा घडून आता 51 झाली आहेत, म्हणून हा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतो. काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये हा किस्सा सांगितला होता. खूप मजेशीर किस्सा आहे. मित्रांनो, अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचा जंजीर हा चित्रपट 11 मे 1973 या दिवशी संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला आणि प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटानंतर 3 आठवड्यातच म्हणजे 3 जून 1973 या दिवशी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी विवाह बंधनात अडकले. जया भादुरीच्या गुड्डी बावरची पिया का घर या सिनेमात अमिताभ बच्चनचा सहभाग होता, पण यात तो तिचा नायक नव्हता. प्रकाश वर्मा यांच्या बन्सी बिरजू या 1972 सिनेमात ते पहिल्यांदा एकत्र आले होते. हा सिनेमा अक्षरशः सुपर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर बी आर इशारा यांच्या एक नजर या सिनेमात हे दोघे एकत्र आले. हे दोन्ही सिनेमे 72 कधी आले कधी गेले कुणाच्या लक्षात आलं नाही. लग्नाच्या वेळी जया भादुरी बऱ्यापैकी स्टार बनली होती, कारण तिचे अनेक चित्रपट त्यावेळेला हिट झाले होते. मात्र अमिताभ बच्चन यशाच्या प्रतीक्षेत होता. जंजीरने मात्र यशाची ध्वजा फडकती ठेवली. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची प्रेमकहाणी आपल्या पुण्यातून सुरू झाली. एकदा ख्वाजा अहमद अब्बास यांच्यासोबत अमिताभ बच्चन पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इथे आले होते. तिथे त्यावेळी जया बच्चन शिकत होती. ही त्या दोघांची पहिली भेट. या भेटीत दोघे एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत, पण दोघांनी एकमेकाला पाहिलं होतं. पुढे अमिताभ बच्चन यांनी जया भादुरीचा एक फोटो एका सिनेमासिकाच्या कव्हरवर पाहिला आणि त्यांच्या हृदयात तिथेच दीडदा दीडदा झाले. जया भादुरीचे बोलके डोळे त्यांना खूप आवडले होते. ऋषिकेश मुखर्जी यांनी गुड्डी या चित्रपटासाठी या दोघांना एकत्र आणण्याचे ठरवले होते. त्यावेळी ऋषिदांनी या दोघांची ऑफिशियली ओळख करून दिली होती. हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा ही अमिताभ बच्चन यांची पहिली ओळख जया भादुरीसाठी होतीच. गुड्डीमध्ये पुढे अमिताभ बच्चन यांच्या जागी समित भांज्याची निवड झाली आणि अमिताभला ऋषिदांनी आनंद या चित्रपटातील बाबू मोशायच्या भूमिकेसाठी कास्ट केली. पण यानंतर अमिताभ जया यांच्या नियमित भेटी होऊ लागल्या. बन्सी बिरजू चित्रपटात ते दोघे पहिल्यांदा एकत्र आले. तिथूनच त्यांच्या प्रेमाचा अंकुर रुजू लागला. एक नजर या चित्रपटाच्या वेळी दोघे एकमेकांना आवडू लागले होते. या दोघांच्या प्रेमाची कुणकुण घरच्यांना लागली होती. जंजीर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो जर हिट झाला तर सर्व युनिट लंडनला जाणार होते. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा लंडन प्लॅन घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी लग्नाच्या आधी बाहेर कुठेही परदेशात जायचे नाही असे बजावले. त्यावेळी अमिताभने भीड चिपून जयासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि अक्षरशः चट मंगनी पट ब्याह अशा स्वरूपात लग्न ठरले आणि झाले देखील. जंजीर प्रदर्शित झाला आणि 3 आठवड्याच्या आतच 3 जून 1973 या दिवशी दोघांचे लग्न झाले. आता आपला किस्सा. लग्नाच्या नंतर हे दोघे लंडनला हनीमूनसाठी गेले. लंडनमध्ये त्यांना ओळखणारे तसे कोणीच नव्हते. भारतातून हळूहळू भारतात ते लोकसुद्धा तिथं फार लंडनला कमी संख्येने होते. भारतातसुद्धा या दोघांना तसं फारसं कोणी ओळखत नव्हतं. अमिताभला तर कोणी ओळखतच नव्हतं, त्यामुळे लंडनमध्ये ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी मीडिया देखील आजच्या इतका पॉवरफुल नव्हता, त्यामुळे पटकन कोणी कोणाला ओळखत नसे. त्यामुळे बिनधास्तपणे हे दोघे सगळीकडे फिरत होते. एकदा लंडनमध्ये मादाम तुसा म्युझियममध्ये दोघे गेले होते. तिथे वॅक्स स्टॅच्यू पाहत असताना एक भारतीय मुलगी आपल्या आईसोबत म्युझियम पाहायला आली होती. तिने अमिताभ बच्चनकडे बघितले आणि तिला काहीतरी क्लिक झाले. तिने आईला विचारले, आई तो अमिताभ बच्चन आहे का ग? त्यावर आईने अमिताभकडे पाहिले आणि म्हणाले, नाही ग, तो इथं कसा असेल?
मुलगी पुन्हा पुन्हा म्हणत होती, नाही ग आई मला त्याची हेअरस्टाईल तशीच वाटते, डोळे पण तसेच आहेत, मला तो अमिताभ बच्चनच वाटतोय. तिची आई म्हणाली, शक्यच नाही, हा अमिताभ बच्चन नाहीच आहे. अमिताभ बच्चन मायलेकींचा संवाद व्यवस्थित अंतर ठेवून ऐकत होता. त्याचे डोळे जरी म्युझियम पाहत असले तरी त्याचे कान मात्र मायलेकींच्या संवादाकडे होते. शेवटपर्यंत त्या मुलीने काही त्याला ओळखले नाही आणि त्या दोघी म्युझियमच्या बाहेर पडल्या. अमिताभ बच्चन याला खूप वाईट वाटले. त्यामुळे तो विचार करू लागला, जर माझा देखील इथे वॅक्सचा पुतळा असता तर लोकांना मला ओळखणे किती सोपे गेले असते. अमिताभची ही भविष्यवाणी पुढे 25-30 वर्षांनी अक्षरशः खरी ठरली. अमिताभ बच्चन यांचा वॅक्स म्युझियममध्ये स्टॅच्यू बनवला गेला. जगभरातील अमिताभचे चाहते तिथे आता गर्दी करतात, अमिताभच्या वॅक्स स्टॅच्यूसोबत फोटो काढून घेत असतात. मित्रांनो, अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या लग्नानंतरच्या हनीमून दौऱ्यातील हा एक किस्सा आहे. हा थोडासा वेगळा वाटला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला. अमिताभ बच्चन यांनी काही वर्षापूर्वी त्यांच्या ब्लॉगमध्ये ही आठवण सांगितली होती. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात कवी प्रदीप यांची गीतरचना. हे गीत आहे तुलसी विवाह या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. संगीतकार सचिन देवबर्मन. हे गीत आपण ऐकणार आहोत हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिला आहे घनश्याम यांनी. आणि हे गीत ऐकूयात कुवारा बदन या चित्रपटामधलं.

किनारा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल द बर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो, शब्दगंध कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आपण शब्दांचा गंध घेत असतो। आज मी तुमच्यासाठी एक मराठी गाणं आणलेलं आहे आणि गाणं आहे सुरेश भटांनी लिहिलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे आणि अरुण दाते यांनी ते गायलेलं आहे। खरंच शब्दप्रभू सुरेश भट आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांबद्दल काय सांगायचं, त्यांचं संगीत असलेला हे गाणं म्हणजे खरंच श्रोत्यांसाठी मेवा आहे, अप्रतिम आहे। गाणं आहे सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा, असा मी असा मी हे जसं आहे तसंच। एकदा सांगतात बघा, किंवा जो रस्त्यावरचा ज्योतिष असतो ना, तो नेहमी तुम्हाला सांगतो की भाऊ तुम्ही खूप लोकांचं केलं पण तुमचं कोणी करत नाही, तुमचं कोणी ऐकत नाही, खूप पैसे मिळवले पण तुमच्या स्वतःसाठी तुम्ही खर्च करत नाही। या गोष्टी जशा प्रत्येकाला पटणाऱ्या असतात तसंच ह्या जीवनाविषयी पण आहे। सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा। या जीवनामध्ये ना कोणालाही सूर गवसेल असं काही शक्यता नसते। खूप वेळेला पैसा खूप माणूस मिळवतो, खूप मानमर्यादा मिळवतो, खूप काही मिळतं पण त्या सगळ्या मिळण्यामध्ये समाधान असतंच असं नाही ना। त्याच्यामुळे प्रत्येकाला म्हणजे कोई तनदुखी कोई मनदुखी कोई धनरहित उदास, कोणाला प्रत्येकाला प्रत्येकाची वेगवेगळी चिंता सतावत असते। पण खरंच छान शब्द आहेत, सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा। प्रत्येक वेळेस हेच असतं बघा की या जीवनाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा जीवनाला सांगावं असं वाटतं का रे बाबा मी असा तू तसा का। पण खरं सांगू का श्रोते हो, जीवन तसं आहे म्हणून आपण असं आहोत। जीवन जर कधी सगळंच आपल्या मनाप्रमाणे असतं तर त्याच्यात मजा पण नसती आली। जीवनात दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे, फक्त सुखच असतं तर सुखाची किंमत राहिली नसती। सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा। छान शब्द आहेत सुरेश भटांचे। तू मला मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले, दुःख माझा तुझा आरसा। जीवनाला किती छान म्हटलंय बघा हे, जीवना तू मला आणि मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले। जीवनाने आपल्याला बघितलं आणि आपण जीवनाला बघितलं। लहानपणापासून आपण जगत असतो, लहानपणीचे स्वप्न वेगळे असतात, त्यावेळेचं जगच वेगळं असतं। थोडं मोठं झाल्यानंतर एक पौगंडावस्था म्हणता येईल, त्यावेळेचं जग वेगळं असतं, त्यावेळच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात। तरुणपणामध्ये रग असते माणसाला, त्यावेळच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात, त्यावेळचं जग वेगळं असतं। आणि एकदा का मावळतीकडे झुकायला लागलं की त्यावेळचं जग वेगळं असतं। एक पाठीमागे काय झालं ते सगळ्यांचं गाठोडं आपल्याकडे असतं आणि त्या गाठोड्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा या जीवनाला बघितल्यासारखं होतं। आणि म्हणतात मग की तू मला मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळले। ह्या जीवनाला जर आपण बघितलं एकमेकांना न्याहाळताना काय वाटत असेल बरं, हे व्यक्ती सापेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगळं असणार आहे, प्रत्येकाच्या बाबतीत सारखं नसेलच, कधीच नाही. पण जरी सारखं नसलं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र सारखी आहे, दुःख माझा तुझा रसा, हे सगळ्यांच्या बाबतीत सारखं आहे. तू मला, मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले, दुःख माझा तुझा रसा. आरशामध्ये आपण बघितलं ना तर आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं, जे समोर असेल तेच दाखवणं हेच आरशाचं काम. मग आरशाला जर जीवन दाखवलं तर काय, अरे दुःख. पण दुःखामध्येच आपल्याला स्वतःची ओळख होऊ शकते. मला वाटतं म्हणून तसं यांनी लिहिलं असावं की दुःख माझा तुझा आरसा. दुःखातूनच मी कसा आहे हे मला समजतं. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. तू मला, मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले, दुःख माझा तुझा आरसा. प्रत्येकाच्याच वाट्याला हे दुःख येतच. काहीही करा, खूप गडगंज संपत्तीचा मालक सुद्धा विदाऊट दुःख नसतोच. खूप काही चांगलं आहे, प्रत्येक गोष्ट चांगली आहे, खूप धनवान आहे, जिथल्या तिथे सगळं आहे. पण जेव्हा डोकं दुखतं ना, ते दुखणारं डोकं तुम्हालाच सहन करावं लागतं, ते दुसऱ्याला नाही देऊ शकत. दुःख माझा तुझा आरसा. तुमच्याकडे कितीही पैसे असले, काही असलं, तरी सुद्धा ते डोकं दुखणं दुसऱ्याला तुम्ही नाही देऊ शकत. किंवा दुसरा कोणी हवं असून सुद्धा ते घेऊ नाही शकत, ते तुम्हालाच तुमचं सहन करावं लागतं. अगदी मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरकडे तुम्ही गेलात आणि त्याने गोळी दिली, तरी त्या गोळीचा परिणाम होईपर्यंत तरी तुम्हाला थांबावंच लागतं, तुम्हाला ते दुःख सहन करावंच लागतं. दुःख माझा तुझा आरसा, जीवना तू तसा मी असा. जीवनाला म्हटलेलं आहे, श्रोते हो, बघा तुम्ही, कितीही काहीही झालं तरी त्या वेळापुरतं दुःख अगदी तुम्हाला झोपेची गोळी देऊन झोपून ठेवता येईल, पण तोपर्यंतच जे दुःख आहे ते तुम्हाला सहन करावं लागणार. पुढे खूप छान म्हटलंय सुरेश भटांनी, एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा, खेळलो खेळ झालाच असा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा, जीवनाला म्हटलेलं आहे. जीवना, एकदाही तू माझा सखा नाही झालास रे, एकदाही नाही, मनाप्रमाणे एकदाही घडत नाही. असं होतं का श्रोते हो, खरंच की आपल्या मनाप्रमाणे कधीच घडलं नाही. पण मनाप्रमाणे घडत असताना आपली तृष्णा वाढत जाते, आपल्याला

अधिक हवं असतं, अधिक हवं असतं, ये दिल मांगे मोर. हे जे अधिकचं हवं असतं ना, त्यामुळे एकदाही मनासारखा होऊ शकत नाही. हा जीवन हे सखा जो आपला आहे तो आपल्या बरोबर नेहमी असतो, पण हा एकदाही मनासारखा सखा होऊ शकत नाही. त्याचं कारण इथे खेळलो खेळ झाला तसा. खेळ खेळताना बघा, आपल्या हातात काहीच नसतं, अगदी शेवटची ओव्हर बाकी असते, एक 25 रनची आवश्यकता असते, कसलेला खेळाडू असतो. आता आपल्याला माहिती असतं की अरे हा प्रत्येक बॉलवर सिक्सर लगावणार आणि तो त्याच वेळेस पहिल्या बॉलवर आउट होतो आणि नंतर येणारा जो आहे तो एखादा बॉलर असेल, बॅट्समन नाही आहे. आणि होतं असं की तो मात्र उरलेल्या 5 बॉलवरती 25 रन काढून जातो आणि तो जिंकतो. एकदाही मनासारखा तून झाला असं माझा सखा, खेळलो खेळ झाला तसा. जसा खेळ व्हायला पाहिजे ना तसा होत नाही, पण जसा खेळ चाललाय तसंच आपल्याला खेळावं लागतं, त्याच्यात दुसरं काहीही करता येत नाही. श्रोते हो, अप्रतिम शब्द आहेत सुरेश भटांचे. हृदयनाथ मंगेशकरांनी याला संगीत दिलेलं आहे, सुरेश भटांचं गीत, आणि अरुण दातेंनी गायलेलं आहे. अरुण दाते त्यावेळेस खूप नवीन फार्मात होते आणि त्यावेळेचं हे गीत आहे, खूप छान त्यांनी म्हटलेलं आहे. शब्द जर समजले असतील, शब्दांचा सुवास जर घेता येणार असेल, तर हे गाणं ऐकण्यामध्ये अजून मजा येणार आहे. पुन्हा एकदा शब्द सांगतो, सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. तू मला मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले, दुःख माझा तुझा आरसा, जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा, खेळलो खेळ झाला जसा, जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. सुंदर शब्द, सुरेश भटांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि अरुण दातेंचा आवाज. श्रोते हो, आनंद घ्या, शब्दांचा सुगंध घ्या, गीत ऐका आणि कसं वाटलं हे जरूर कळवा. तुमच्या प्रतीक्षेमध्ये पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मदन पाल यांचं. हे गीत आहे आज या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे जगजीत सिंग यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चित्रा सिंग यांच्या आवाजात.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कैफे आझमी यांचं हिर रांझा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. अनुराधा गोडवाल यांनी गायलेलं इन्साफ की पुकार या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले मन्नाडे आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत चांदी सोना या चित्रपटामधलं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं, शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची, आणि हे गीत आहे जबरदस्त चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात पाकीजा या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत रचना कैफे आझमी यांची आणि या गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत दस्तक या चित्रपटामधलं. संगीतकार मदन मोहन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: इन द काम या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये। या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हाँ ये मोहब्बत दर्द है क्या? न न न नहीं जाने

ஹஹ ஹஹ எம் ஹ.

0: हे गीत आपण ऐकलं कत्ल या चित्रपटामधलं. संगीत होत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
0: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात हसरत जयपुरी यांचं रूठा ना करो या चित्रपटामधलं, आशा भोसले यांनी गायलेलं, संगीतकार सी रामचंद्र.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: दिलजले ह्या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार अन्नू मलिक आणि हे गीत गायलं आहे अजय देवगण आणि पौर्णिमा यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कैदी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं, गीतकार इंदिवर आणि संगीतकार बप्पी लहरी.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना माया गोविंद यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात जलते बदन या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं आपकी कसम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात फिर भी या चित्रपटामधलं रघुनाथ सेठ यांचं गीत हेमंत कुमार आणि राणू मुखर्जी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे नरेंद्र शर्मा यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: आवारा या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूयात. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन.

आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. आखिर क्यों या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हिंदी वर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते. सदैव हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री

11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर।

संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

नायक यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।